मंडळी 5:32 होऊन गेलेली आहेत आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुकारामांच्या गाथेतील काही अभंग आणि अर्थातच वारी याचा खरोखरच भक्तिमय आनंद आता आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी जो अभंग मी आपल्याकरता घेऊन आलेली आहे तो सांगते. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्याच्या गावा भेटावया, सीण भाग त्यासी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे, माय माऊली बंधुवर्गा जाणा, भाकीन करुणा सकळांसी, संत महंत सिद्ध महानुभाव मुनी, जीव भाव जाऊनी सांगेन त्या, माझी माहेरी सुखा काय उणे, न लगे येणे जाणे तुका म्हणे. विठ्ठल माझा सोयरा आहे, विठ्ठल माझा सोयरा धैर्यांमधला आहे, सर्व संतांच्या विसाव्याचं स्थान हा विठ्ठल आहे आणि म्हणून मला त्याला भेटण्यासाठी त्याच्या गावी जायचं आहे. तो माझा बाप आहे, मी त्याला माझी व्यथा सांगायची आहे, माझी अवस्था तो जाणून घेईल आणि तिथं रखमाई पुंडलिकासारखा भाऊबंध पण माझे आहेत, त्या सर्वांची मी अगदी मनापासून करुणा भाकीन. संत महंत शुद्ध महानुभवी पंथाचे मुनी असे अनेक सिद्ध मंडळी आम्हाला तिथे भेटतील आणि म्हणून माझ्या मनीचं जे हितगुज आहे ते मला त्या तिथे जाऊन सांगायचं आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. आणि पुढे म्हणत आहेत, माझ्या माहेरी सुखाला काय कमी आहे, कोणीही तिथं गेला तरी जन्म मरणाचे येणे जाणे राहत नाही, त्यांचं माहेर म्हणजेच अर्थातच पंढरी आणि त्या पंढरीच्या वारीतल्या विठुरायाचं दर्शन घेण्याकरता आणि त्या विठुरायाशी सुखदुःखाचे संवाद साधण्याकरिता संत तुकाराम महाराज म्हणत आहेत की मला जायचं आहे कुठे, पंढरपुराला विठोबाला भेटायला.

मंडळी, आज पुन्हा एकदा आपण पुढचा एक अभंग बघूया जो संत तुकाराम यांच्या गाथेतला आहे. तेणे सुखे माझे निवाले अंग, विठ्ठल जे जग देखियले, कवतुके करुणा भाकी तसे लाडे, आवडी बोबडे बोलोनिया, मज नाही दशा अंतरी दुःखाची, भावना भेदाची समूळ गेली, तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा, रंगले केशवा तुझ्या रंगे. सर्व जग विठ्ठल स्वरूप आहे मंडळी, असं संत तुकाराम महाराज या अभंगात सांगू पाहतायत. आणि हे असं जाणल्यामुळे मला अपरिमित सुख मिळतं आहे, माझं मन शांत झालं आहे, आता मी प्रेमानं कौतुकानं आणि लाडीक बोबड्या बोलानी देवाजवळ करुणा भाकत आहे. माझ्या अंतःकरणातील दुःखाची अवस्था भेदभाव नष्ट झाले आहेत. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात, केशवा तुझ्या रंगात रंगून गेल्यामुळे माझ्या जीवाला सुख आनंद प्राप्त झाला आहे. बघा मंडळी, किती सहजतेनं अद्वैत तत्वज्ञान आपल्याला इथे ठाई ठाई संतांच्या अभंगात आलेलं दिसतं.

मंडळी 5:56 होऊन गेलेली आहेत, म्हणजेच आता वंदन कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. पण तत्पूर्वी सर्व सहभागी श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच आम्हाला कार्यक्रम करण्याचा नक्कीच हुरूप वाटतो आणि त्यामुळेच आम्ही अधिकाधिक उत्साहानं आणि आनंदानं कार्यक्रम सादर करत असतो. श्रोते हो, आपण आता विठ्ठलाचा गजर ऐकणार आहोत आणि आजच्या वंदन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत.

मंडळी 5:58 आणि 45 सेकंद अर्थातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आपण ऐकू शकणार आहात 6 वाजताना. 6:05 आपली भेट होणार आहे रेनबो फंडेच्या पूर्वार्धात. आज असणारे दिनविशेष आणि त्याचबरोबर अतिशय आनंद देणारी गाणी, त्याचबरोबर हवामान वृत्त, या सगळ्या सकट आपण भेटूया. पण वंदन कार्यक्रमात रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर फक्त FM रेनबो. ठीक 6 वाजताना दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आपण ऐकू शकाल.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि त्याचबरोबर आपण ऐकत आहात हेच प्रसारण न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर सुद्धा. तर श्रोते हो, आपण 6:05 झालेली आहेत, अर्थातच कार्यक्रम सुरू करत आहोत रेनबो फंडे.
2: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, ethano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
3: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas, start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
3: Rainbow Fun Day.
1: मंडळी, आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून जे हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आलेला आहे आमच्याकडे, तो पुढील प्रमाणे. गेल्या 24 तासामध्ये कुलाबा येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं होतं. तर सांताक्रूज येथे सुद्धा कमाल तापमान 27 अंश आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं होतं. कुलाबा येथील सापेक्ष आर्द्रता हवेतील उपलब्ध नाही, पण सांताक्रूज येथे 97% इतकी सापेक्ष आर्द्रता हवेत आहे. त्याचप्रमाणे सांताक्रूज येथे 151.2 mm पावसाची नोंद झालेली आहे आणि कुलाबा येथील पावसाची नोंद उपलब्ध नाही आहे. मंडळी, गेल्या 24 तासात हवामानाचा अंदाज हा असा होता, त्या हवामान असं होतं. येत्या 24 तासामध्ये पावसाची वृष्टी ही मोठ्या प्रमाणात असणार आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये 60 ते 70 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता येत्या 24 तासात आहे. मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा इशारा आपल्याला कुलाबा वेधशाळेनं दिलेला दिसतो. त्याचप्रमाणे आजच्या म्हणजेच 6 जुलैच्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्र किनारपट्टीवरती 75 किलोमीटर प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सुद्धा वारे वाहण्याची आपल्याला शक्यता 75 किलोमीटर ताशी वाहण्याची शक्यता सांगितलेली आहे. दक्षिण महाराष्ट्र गोव्यामध्ये आपल्याला 10 जुलैपर्यंत हवामान अशाच पद्धतीचं असेल असा अंदाज हवामान खात्यानं आपल्याकडे पोहोचवलेला आहे. दक्षिण महाराष्ट्रात आज पालघर, त्याचप्रमाणे रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर ह्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला 3.2 ते 3.5 mm इतक्या पावसाची नोंद होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, जांभरी इथे सुद्धा आपल्याला 3.2 ते 3.5 इतक्याच पावसाची नोंद होईल असं हवामान वेधशाळेनं वर्तवलेलं आहे. गुजरातमध्येही आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये अशाच स्वरूपाच्या पावसाची नोंद होण्याची शक्यता 3.2 ते 3.5 अशी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे येत्या 24 तासामध्ये 45 ते 55 किलोमीटर ताशी वारे वाहण्याची शक्यता ही आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, त्याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सांगितलेली आहे. कोणत्याही धोक्याच्या इशाऱ्याची शक्यता सांगितलेली आहे. मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात जाऊ नये अशी ही सूचना ही आपल्याला हवामान वेधशाळेनं दिलेली आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाची वृष्टी होण्याची शक्यता येत्या 24 तासामध्ये सांगितलेली आहे.

ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणीही अतिवृष्टी होण्याची शक्यता आपल्याला हवामान वेधशाळेकडून प्राप्त झालेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

च्या उत्तरार्धामध्ये श्रोतेहो 6 जुलै हा प्राच्यविद्या अभ्यासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा दिवस, कारण ज्यांनी ह्या प्राच्यविद्या अभ्यासाकरता आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं असे अर्थात सगळ्यांचेच परिचयाचे आणि संस्कृत आणि एतद्देशीय भाषांचे गाढे अभ्यासक आपल्या सगळ्यांना माहिती असलेले रामकृष्ण पंत भांडारकर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कार्याची तोंडओळख आपण करून घेणार आहोत. मुळामध्ये प्राच्यविद्या हा जो विषय येतो तो आशियातील, विशेषतः भारत, चीन आणि जपान, संस्कृती, समाज, भाषा, इतिहास अशा सर्वांचा साहित्याचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं अभ्यास करणं म्हणजेच प्राच्यविद्या अभ्यास. याच्यामध्ये आपल्याला प्राचीन ग्रंथ, व्याकरण, काव्य, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेला दिसून येतो. तर श्रोतेहो, असा ज्यांनी संस्कृत आणि एकूणच एतद्देशीय भाषांचा अभ्यास केला असे रामकृष्ण पंत भांडारकर यांचा आज जन्मदिवसानिमित्त आपण त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आणि सोबतीला काही गाणी आपल्या असणारच आहेत.

मंडळी, आपण आज जाणून घेत आहोत प्राच्यविद्या अभ्यासक अर्थातच रामकृष्ण पंत भांडारकर यांच्याबद्दल. प्राच्यविद्याचे संशोधक, संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते समाजसुधारक अशा अनेक अनुषंगानं ज्यांच्या कार्याचं आपल्याला उहापोह करता येतो असे रामकृष्ण पंत भांडारकर. त्यांचा जन्म हा आपल्याला झालेला जो नोंद आहे त्याप्रमाणे त्यांचा जन्म हा मालवणचा राजापूर आणि रत्नागिरीत. काही काळ त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातनं, त्या काळी इन्स्टिट्यूटमधनं हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करत त्यांनी मुंबई विद्यापीठामधनं BA आणि MA अशा दोन पदव्या उत्तीर्ण होऊन आपल्याला त्या काळातील सर्व वेद, व्याकरण, शास्त्रपंडितांजवळील ज्ञान, न्याय अशा सर्वाचा अभ्यास आपल्याला रामकृष्ण पंत भांडारकर यांनी केलेला दिसून येतो.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मंडळी, आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा, आणि आज जाणून घेत आहोत प्राच्यविद्येचे अभ्यासक अर्थातच रामकृष्ण पंत भांडारकर यांच्याबद्दल. श्रोते हो, किती अभ्यास आणि किती तो आपल्या भाषेवरचा असणारा विश्वास आणि त्याच्यात संशोधन करण्याची वृत्ती हे आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतं. ज्यावेळेला आपण यांच्या कार्याचा दांडोळा घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं, संस्कृतच्या अध्ययनाला नवे चिकित्सक आणि निपक्षपाती संशोधनाचं स्वरूप हे आपल्याला भांडारकर शास्त्रींनी दिलेलं दिसून येतं. 1874 साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधींचा त्यांचा जो निबंध त्यांनी वाचला होता तो अतिशय सूक्ष्म अभ्यासाचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतो. 1885 मध्ये जर्मनीतल्या गटिंग विद्यापीठात त्यांनी PhD अर्पण केली होती. आणि श्रोते हो, 1886 साली व्हिएन्ना येथं काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट ही भरली होती, तिथेही भारतीयांचं प्रतिनिधित्व म्हणून आपल्याला रामकृष्ण भांडारकर उपस्थित राहिलेले इतिहासात नोंद असलेली दिसते. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये 1889 पर्यंत त्यांनी संस्कृतचं अध्यापन केलं. मुंबई विद्यापीठाचं अधिछात्र आणि सिंडिकेटचे सदस्य म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. ते भारतीय पहिले कुलगुरू होते मुंबई विद्यापीठाचे. 1904 साली LLD ही पदवीही त्यांना मिळाली होती. रॉयल एशियाटिक सोसायटी लंडन आणि मुंबई, जर्मन ओरिएंटल सोसायटी, अमेरिकन ओरिएंटल सोसायटी, इटली येथे एशियाटिक सोसायटी, सेंट पोर्ट्सबर्ग येथली इम्पेरियल अकॅडमी ऑफ सायन्स अशा जगप्रसिद्ध संस्थांनीसुद्धा भांडारकरांना सदस्यत्व आपल्याकडनं अत्यंत आनंदाने दिलं होतं, कारण संस्कृत हस्तलिखितासंबंधीचं त्यांनी केलेला संशोधनात्मक लेख आणि प्राचीन भारतीय ज्ञानभंडाराला जागतिक स्तर

वरती मिळवून दिलेली प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही खरोखरच अतिशय वंदनीय. निवृत्तीतील नंतर 32 वर्ष त्यांनी विद्याव्यासंग आणि समाजसेवा करून 88व्या वर्षी पुण्यात ऋषीपंचमीच्या दिवशी वार्धक्यानं त्यांचं निधन झालं. पण ह्या 88 वर्षाच्या समृद्ध आणि सुदृढ आयुष्यामध्ये त्यांनी आपल्यासमोर भाषा अभ्यासाचा आणि प्राच्यविद्येच्या अनुषंगानं संस्कृत भाषेतल्या सखोल संशोधनाचा वस्तुपाठ घालून दिलेला दिसतो.

0: मंडळी 6:29 होऊन गेलेली आहेत. एक व्यावसायिक विरामाची वेळ झालेली आहे. त्यानंतर आपण आपला रेनबो फंडेचा पूर्वार्ध असा सुरू ठेवणार आहोत. मराठी साहित्य विश्वातलं अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, त्यांचाही आज जन्मदिवस. त्यांच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत, पण एका व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास. नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक. मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.
0: मंडळी, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आज व्यंकटेश दिगंबर व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्मदिवस. मराठीतले श्रेष्ठ कथाकार, कादंबरीकार, आपल्या सगळ्यांनाच परिचित म्हणून विशेषतः ग्रामीण जीवनाचं दर्शन त्यांच्या साहित्यात आपल्याला झालेलं दिसतं. सांगलीच्या माडगुळगावचा त्यांचा जन्म आणि तिथून सुरू झालेला हा वाङ्मयाचा व्यासंग आणि प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचतो अनेक वातावरणातून. त्या वातावरणांच्या टप्प्यांवरती आपल्याला काय मिळालं ह्याची आपण नक्कीच नोंद घेण्याचा प्रयत्न करूया.

मंडळी, आज आपण व्यंकटेश माडगुळकर यांच्याबद्दल जाणून घेतो आहोत. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे, माडगुळला त्यांचा जन्म झाला, औपचारिक शिक्षण हे त्यांचं मॅट्रिकपर्यंतसुद्धा झालं नव्हतं, पण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नानं वाङ्मयाचा व्यासंग इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचंही वाचन आपल्याला केलेलं दिसून येतं. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ अर्थातच गनिमा यांच्या साहित्यसृष्टीत आले आपल्या प्रतिभेचं एक स्वतंत्र दालन आणि एक स्वतंत्र ठसा हे आपल्याला त्यांनी उमटवलेला दिसतो. प्रारंभीच्या काळामध्ये त्यांनी पत्रकारिताही केलेली दिसून येते, पण 1950

अशा सुमारास मुंबईस आल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी करता त्यांनी पटकथालेखन केलं आणि तत्पूर्वी माणदेशी माणसं हा त्यांचा कथासंग्रह आणि त्यातल्या व्यक्तिरेखा ग्रामीण भागातल्या माणसांचं अस्सल जीवन हे आपल्याला एक अद्भुत अनोखं दर्शन त्यांच्या लेखनातनं झालेलं होतंच. त्यामुळे मराठी मनाला त्यांचं लेखन, त्यांचे शब्द आणि त्यांचं कल्पनारम्यता ही काही नवीन नव्हती.

मंडळी, आपण भेटलो आहोत एफ एम रेनबो वाहिनीवर. सकाळचे 6:43 होऊन गेलेली आहेत आणि आपण आत्ता जाणून घेतो आहोत व्यंकटेश माडगुळकर यांच्याबद्दल. मी जसं म्हटलं तसं अतिशय स्वतःचा स्वतः या सगळ्यामध्ये रुची निर्माण करून अभ्यास करून त्यांची माणतेशी माणसं हा 1949 साली आलेला कथासंग्रह आणि त्यातल्या ग्रामीण जीवनाचं घडलेलं दर्शन हे आजही तितक्याच तरलतेनं आपल्याला अनुभवता येतं. याच्यानंतर त्यांच्या अनेक कथासंग्रहांचा जो प्रवास सुरू झाला त्यामध्ये गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस यासारख्या कथासंग्रहांचा आपल्याला उल्लेख करता येतो. कथांचे अनुवाद त्यांच्या डॅनिश, जर्मनी, जपानी, रशिया अशा विविध जागतिक भाषांमध्ये सुद्धा झालेले दिसून येतात आणि ह्या सगळ्यातच त्यांच्या अस्सलतेची आणि त्याचबरोबर आपल्या मातीशी नाळ जोडून आपल्याला कशा पद्धतीनं या गोष्टी सहज साध्य करता येतात याची नक्कीच आपल्याला आठवण होते. आणि खरोखरच जे आपल्याला निसर्गातून शिकता येतं ते किती सहज असतं आणि किती अस्सल असतं याची अनुभूती व्यंकटेश माडगुळकरांचं साहित्य वाचताना आपल्याला कायमच येते.

0: म्हणजे 6:58 झालेली आहेत, माफ करा 48 झालेली आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर का लक्षात आलं तर व्यंकटेश माडगुळकर यांच्या ज्या कथा, यांची जी आपल्याला पात्र दिसतात, ती पात्र आपल्याशी कायमच संवाद साधताना दिसतात. आणि त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथासुद्धा लिहिलेल्या आपल्याला दिसतात, याचाही उल्लेख आपण करणारच आहोत. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची आणि सगळ्यात आपल्याला सगळ्यांना खूप मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे अनेक मराठीतले गाजलेले चित्रपट जे पटकथाकार म्हणून व्यंकटेश माडगुळकर आणि गीतकार म्हणून गदिमा असे दोघंही भावंडांनी आपल्यासमोर आणले आणि आजही ते तितकेच आणि खरोखरच मनाला आनंद देणारे, पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होणारे, सांगते एका धरित्रीची लेकरं अशा काही चित्रपटांचा उल्लेख आपल्याला नक्कीच करता येतो. बनगरवाडी ह्या त्यांच्या कादंबरीविषयी तर काय बोलावं, तितकं थोडंच आहे. कादंबरीच्या विश्वातसुद्धा त्यांचा जो ठसा आपल्याला उठलेला उमटलेला दिसतो, त्याच्यामध्ये पुढचं पाऊल, वावटळ, कोवळे दिवस, करुणाष्टकं, सत्तांतर अशा महत्त्वाच्या कादंबऱ्या आपल्याला त्यांच्या दिसतातच. पण विशेष गाजली ती बनगरवाडी, कारण माडगुळकर असं नाव डोळ्यासमोर आलं की दोन प्रमुख पुस्तकं आपल्याला दिसतात, एक म्हणजे माणदेशी माणसं आणि दुसरं म्हणजे बनगरवाडी. या कथा आणि कादंबऱ्यांमधनं आपल्याला व्यंकटेश माडगुळकर त्यांच्या माडगुळ गावाच्या व्यक्तिचित्रणाचा आणि एकूणच तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडींचा उहापोह करताना दिसतात. आणि म्हणूनच हे सारं फार फार महत्त्वाचं आहे. श्रोतेहो, आपण एक व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखनातनं पटकथाच निर्माण झालेल्या सांगत्या एका चित्रपटातलं एक गीत मी तुम्हाला ऐकवणार आहे.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: मध्ये कच्ची ही कथा न भूलता पाची ही गोष्ट माणसातल्या सापाची त्याच्या पापाची
1: माणसात सापी असतात हा

आई बापांनी नाव ठेवलं महादेव, आणि याच्या अकलेची नंदी मोर धाव, कपट एवढा तोटा मंदी भाव, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, नावाने जानकी वागणुकी नसती, तिला मिळाला असला कवळ कपती, काय असतील त्या असो दैवाच्या गती, पाटलाची गावाला भीती, तर उभ्या गावाला आईच्या ठाई जानकी होती, आजी जानकी होती, आजी जानकी होती, आजी। त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी, हौसा नामे त्याची अस्तुरी, रूपाची खान तिचं गोरपण

बोलत लई छान हर पवी भान हसन जन तान माल कौसाची सखरमानी हौसाची जोडी नौसाची।

0: बर मग पुढ
1: एकदा सखारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाजाबाची पेड पडली एका मेकाची
0: कशावर
1: त्यात बाई

0: हा दुपाटील मनामंदी झाला, त्याने एक मनसुबा केला, सखारामाचा काटा काढण्याला।
1: अरे अरे,
0: त्यानं गाठला एक आणि मैत्र सावळ्या बलदान दरोडे खोर।
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप।
1: अरे अरे।

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, हौसा पोटुशी आहे ही गोष्ट सावळ्यांवर खाली, वैराची लेक वैराच्या घरी जन्मली जन्म।

मंडळी, अशा पद्धतीनं आपण जर का सहज धांडोळा घ्यायला गेलो तरीसुद्धा व्यंकटेश माडगुळकर यांच्या साहित्याची आपल्याला अनेक पदरी लढ उलगडताना दिसते. आणि त्यामध्ये विशेषतः मी म्हटलं तसं माडगुळ गावातली कंगालपणा, दुष्काळ, तिथले सण, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत याचे तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावरती उमटणारे सात पडसाद, त्यांच्या जीवनातले चढ उतार हे आपल्याला त्यांच्या अनेक कादंबऱ्यांच्या विषयाचा मध्यभागाचा गाभा असलेले दिसून येतात. त्या 1942 स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा ते सहभागी झाले होते. कोवळे दिवस या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचा अनुभव आपल्याला आलेला दिसून येतो. आणि त्यातूनच आपल्याला पुढचं पाऊल असा हा जो चित्रपट आहे त्याचीसुद्धा कथा त्यातून आलेली दिसून येते. तर श्रोते हो, असा हा एक आगळा वेगळा लेखक आपल्या सगळ्यांच्याच माहितीचा, नाटकांचाही अप्रवास त्यांचा आपल्याला परिचयाचा आहे. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काठेवडी अशी नाटकंही त्यांची आपल्याला दिसून येतात. वंशाचा दिवा, पाऊल, सांगते एका पण ह्याचे पटकथा, तर रंगपंचमी याचाही पटकथा संवाद त्यांनी आपल्याला लिहिलेले नक्कीच आजही स्मरणात आहेत. नागझिरा, पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे, पांढऱ्यांचे काळे, रानमेवा, चित्रे आणि चरित्रे हे त्यांची ललित गद्याची पुस्तकंसुद्धा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहेत. पण श्रोते हो, गंमत बघा, आपल्या सगळ्यांना माहिती असलेले असे हे व्यंकटेश माडगुळकर आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान हे त्यांच्या लेखनाचं असलेलं दिसून येतं. 1955 ते 1985 या काळात त्यांनी आकाशवाणीवरतीसुद्धा काम केलेलं आपल्याला सहज नोंद घेताना दिसतं. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारांचं कोंदण लाभलेलं आहे. गावाकडच्या गोष्टी, काळी आई यासारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती या नाट्यकृतींचाही त्यामध्ये आपल्याला अंतर्भाव झालेला दिसून येतो. 1983 साहित्य अकादमीच्या पारितोषिकानं सत्तांतराला त्यांच्या लाभलेलं कोंदण दिसतं. तर 1983 अंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडे होतं. साहित्य सेवेचा गौरव हा यानिमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आणि साहित्यावरती असणारी त्यांची अपार माया, अपार प्रेम हे यानिमित्तानं पुन्हा पुन्हा आपल्या समोर येतं. हेच खरं, नाही का? असे श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे असणारे

व्यंकटेश माडगुळकर. शेवटचं गाणं, कारण 7:10 आपण बातमीपत्र ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी पुढचं पाऊल चित्रपटातलं हे एक गीत.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटने

पाच लहान मुलं आणि एक महिला अशा एकंदर सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी

0: पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. SNDT महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. SNDT महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणी अंमलबजावणीचा आढावाही घेतला.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे. गो आधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10,00,000 विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: श्रोते 7:20 होऊन गेलेली आहेत आणि अर्थातच वेळ झालेली आहे रेनबो फंडेच्या उत्तरार्धाची. मी आपली रेडिओ सखी पूर्व आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवरती. श्रोते हो, पावसाचा कधी येईल कधी येईल कधी येईल याची आपण वाट बघत होतो आणि आता कधी जाईल किंवा कधी थोडी विश्रांती घेईल याची वाट बघतोय. या दोन्हीच्या वाट बघण्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी देऊन गेलेला आहे पाऊस. काहींचं आज आत्ताच जे आपण बातम्यांमध्ये ऐकलं त्याप्रमाणे मुंबई पुणे वाहतूकही ठप्प झालेली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा आपल्याला काही दैनंदिन कामांकरता बाहेर पडावं लागतं आणि त्यावेळेला प्रमुख पावसापासून वाचायचं साधन म्हणून आपण छत्रीकडे बघत असतो. तर ह्या छत्रीची आज आगळीवेगळी गंमत मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. आणि छत्रीचा शोध कुणी लावला तर कुठे अशी ऐतिहासिक किंवा नोंद नाही आहे पण एक वाचनात आलेला संदर्भ आहे केवळ. तर जमदग्नी ऋषींसाठी छत्रीचा पहिला शोध लागला असा आपल्याला एक ओझरता उल्लेख मला सापडलेला आहे. आणि छत्री ही एक वेगळीच गमतीदार वस्तू कशी आहे की पाऊस पडत असेल तरी उपयोगी, ऊन पडत असेल तरी उपयोगी. आणि तिचा इतिहास जर का आपण ढुंढाळायला गेलो तर 4000 वर्ष इतका जुना आहे. अगदी पुराणकथांपासून ते अत्याधुनिक फॅशनपर्यंत तिची आपल्याला व्याप्ती असलेली दिसते. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस आहे.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विर

मंडळी, आपण आज छत्रीच्या इतिहासाबद्दल जाणून घेतो आहोत आणि छत्रीची जी गंमत आहे त्याच्याबद्दल जाणून घेतो आहोत. खरं तर मी म्हटलं तसं की 4000 वर्ष असा हा जुना

छत्रीचा इतिहास आहे. एका कथेनुसार जमदग्नी ऋषी हे निष्णात धनुर्धर होते. ते बाण मारित असताना आणि हे मारलेले बाण पत्नीला म्हणजेच रेणुकादेवीला शोधून आणावे लागत असत. एकदा त्यांचा बाण शुतता शुतता दिवसभर रेणुकादेवींना कडक उन्हात खूप त्रास झाला आणि हे पाहिल्यावर शीघ्रकरोपी जमदग्नी ऋषींनी सूर्यावरच बाण रोखला. सूर्यानं त्यांची क्षमा मागून त्यांना छत्र अर्पण केलं आणि म्हणून छत्रीची कल्पना इतकी जुनी असावी असा एक केवळ पौराणिक संदर्भ आहे, कथा आहे. आपल्याला अनेकदा पूजेमध्ये देवाला छत्र अर्पण करण्याची पद्धतही दिसून येते. देवदेवता, राजा, पवित्र ग्रंथ, गुरु यांच्यावर छत्र धरणं हा मोठा सन्मान समजला जातो. पूर्वी आपल्याकडे अतिशय प्राथमिक अवस्थेतल्या छत्र्या होत्या. छत्र्यांच्या कापडाला मेण लावलेलं असायचं, उघड्या ठेवाव्या लागत असत, मेण वितळेल म्हणून उन्हात वापरता येत नसत. खूप पाऊस पडला तर छत्रीला आलेला बांबूचा दांडा पाण्यामुळे फुगायचा, मग ती छत्री काही दिवस मिटतच नसे. तेव्हा लोखंडी दांड्याच्या छत्र्या बाजारात आल्या आणि गावाकडची लोक सुरुवातीला त्या घेतच नसत, कारण त्यांना मनामध्ये एक भीती होती की कडाडणारी वीज छत्र्यांच्या लोखंडी टोकाकडे आकर्षित होऊन अंगावर पडेल की काय. आणि त्यानंतर पावसाला छत्र्यांना वेगवेगळे कडू तेल लावायचं किंवा कडुलिंबाचा पाला लावायचा असे वेगवेगळे उपाय हे आपल्याला छत्र्यांकरता केलेले दिसून येतात. असा हा भारताचा इतिहास. आणि त्याचबरोबर आणखीनही काही थोडाफार इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी एक गाणं.

मंडळी, मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला थोडासा इतिहास हा एकूणच काय आहे जगातला तोही बघायची मला एक उत्सुकता होती, आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं आहे इजिप्त, चीन, असिरिया, ग्रीस इथं छत्र्यांच्या आधी उंधरोक उनरोधक म्हणजे पॅरासोल नावाचा एक अडोसा वापरला जायचा. चीनमध्ये इसवी सन पूर्व 210 किन शुहांग यांच्या कबीरमध्ये मातीपासून टेराकोटापासून बनवलेल्या रथावर छत्रीचा पहिला उल्लेख असलेला आपल्याला दिसतो. पण अगदी सुरुवातीला मात्र अडोशासाठी झावळ्या, पानं, चामड्याचे एखादे तुकडे, एकच मोठं पान या गोष्टी आपल्याला वापरताना दिसतात. नंतर लाकडी कडा आणि पट्ट्यांमध्ये बसवलेले हलके चामडे, कागद, पानं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या ह्या आपल्याला ऊन पावसाच्या संरक्षणाकरता वापरताना दिसतात. ह्या मुठींमध्ये संरक्षणासाठी आपल्याला छत्र्यांची साधारण इसवी सनाच्या 1900 सुमाराला बाजारात आलेल्या दिसतात. घट्ट गुंडाळलेल्या छत्रीचा वापर वॉकिंग स्टिक म्हणून सुद्धा करता यायचा. युद्धामध्ये शत्रूच्या राज्यात छत्रीचा पॅराशूटसारखा सुद्धा वापर करतानाचे काही उल्लेख आपल्याला सापडतात. चीन आणि जपानमध्ये कला म्हणून अत्यंत कलात्मक रंगीत विविध सुंदर छत्र्यांची निर्मिती सुरू झाली. नाजूक हातात छत्री घेतलेल्या ललनांचे चित्रसुद्धा आजही तितकीच लोकप्रिय आहेत. फॅशन परेड, रॅम्प वॉकमध्ये सुद्धा आपल्याला छत्र्या ह्या जगभर अगदी मानानं मिरवताना दिसतात. आणि मंडळी, 10 फेब्रुवारी हा जागतिक छत्री दिवस असतो. अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला छत्रीबद्दल सांगणार आहे, पण त्यापूर्वी एक गाणं.

मंडळी, जसा पाऊस महत्त्वाचा आहे तसं छत्री महत्त्वाची आहे, आणि छत्रीबरोबर छत्री ठेवायची कुठे हाही एक फार महत्त्वाचा विषय आहे. छत्र्या अडकवण्यासाठी आपल्याला युरोपामध्ये सरंजामशाहीमध्ये अतिशय कोरीव असे सागवानी स्टँड पाहायला मिळतात. पूर्वी विविध ऑफिस, बंगले, हॉटेल्स, वाचनालय, क्लब्स इत्यादी ठिकाणी चारही बाजूंना मोठे हुक्स असलेले चकचकीत लाकडी स्टँड पाहायला मिळत असत. या हुकांवर छत्र्या आणि हॅट्स अडकवल्या जात असत. तर आपल्या भारतामध्ये सुद्धा गावातल्या भिंतींवर, खुंटीवर छत्री अडकवून ठेवली जात असे. सदऱ्याच्या कॉलरच्या मागच्या बाजूला छत्री अडकवून ठेवण्याची सुद्धा पद्धत लोकप्रिय होती. आणि विविध प्रकारचे लाकडी फर्निचर वस्तू खूप वैविध्य असतं. आणि एक सहज माहिती की सहारणपूरमधल्या रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांसाठी राज्यकर्त्यांनी सुमारे 50 वर्ष राज्य केलं, आणि येथे बनवलेली एक सुंदर लाकडी छत्री ही आजही एका

संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खरोखरच अशा या छत्र्यांचं देखणे पण आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. आणि श्रोते हो, तुम्ही किती मनापासून कार्यक्रम ऐकत असता आणि तुम्हाला किती गोष्टी आवडतात याचं आणखीन एक उदाहरण आमच्या एक श्रोते आहेत. त्यांनी जगातलं पहिलं छत्रीचं दुकान जेम्स स्मिथ अँड सन्स 1830 साली सुरू झालं असं पटकन आम्हाला कळवलं, त्याकरता धन्यवाद. अशा वेगवेगळ्या रुचकर माहिती आम्हालासुद्धा मिळत असते. एक गाणं आणि 7:45 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई हा आपला नेहमीचाच माहितीपर अतिशय सुंदर असा कार्यक्रम.

मंडळी अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 56 आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे नितीन साळुंखे यांनी. कार्यक्रमाची संकल्पना शैलेश माळवदे यांची, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर, वाचन स्वर आहे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी बांदोडकर.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचं हे स्थान हिरावून घेण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी तिचं स्थान देशाच्या आर्थिक जगतात अढळ होतं आहे आणि राहणार. त्यामागचं कारण आहे इथल्या मातीत फार पूर्वीपासूनच रुजलेलं सर्वसमावेशक राजकीय वातावरण आणि मुंबईत असलेली धार्मिक आणि जातीय सहिष्णुता. या मातीत ही बीज पेरली गेली ती सुमारे 350 वर्षांपूर्वी आणि ती पेरणारा होता ईस्ट इंडिया कंपनीतर्फे मुंबईचा पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेला जेरॉल्ड ऑनजीए.
2: मुंबईचा गव्हर्नर म्हणून जेरॉल्ड ऑनजीएला 1669 ते 1677 एवढा दीर्घ कालावधी लाभला. मुंबईच्या सशक्त वाढीचा पाय

0: घातला गेला तो याच काळात. मुंबईत इंग्लिश कायद्यांचा पाया घालणारा, मुंबईच्या बंदरांचा विकास करणारा, मुंबईची सातही बेटं एकत्र जोडून एकसंध मुंबई निर्माण करण्याची योजना प्रथम आखणारा, मुंबईत पोलीस, न्यायालय आणि टांगसाळीचा पाया घालणारा, जमिनींशी संबंधित नियमांची आखणी करणारा आद्य गव्हर्नर म्हणून अंजीकडेच बोट दाखवलं जातं. म्हणून तर त्याला गौरवानं द मेकर ऑफ बॉम्बे असं म्हटलं जातं.
1: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती. ती व्यापारासाठी इकडे आली होती. लोक नाहीत तर भरभराट नाही. व्यापार करणं म्हणजे लोकसंख्या वाढवणं. यामुळे मुंबई बेटावर कंपनीचा ताबा येताच कंपनीतर्फे जेरॉल्ड ऑनजीएने देशोदेशीच्या व्यापाऱ्यांना, कसबी कारागिरांना त्यांच्या कुटुंब कबिल्यासोबत मुंबईत येऊन स्थायिक होण्यासाठी आणि इथूनच व्यापार उदीम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. केवळ प्रोत्साहनच दिलं नाही तर इथे येऊन वसणाऱ्यांसाठी खास सवलती देऊ केल्या. ते इथे स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या जान मालाच्या संरक्षणाची हमी घेतली. थोडक्यात, एक सुसज्ज संपन्न नगर वसवण्यासाठी ज्या ज्या बाबींची आणि संस्थांची आवश्यकता असते त्या त्या बाबी आणि संस्था सुरू केल्या किंवा सुरू करण्याचं सुतोवाच ऑनजीएने केलं.
0: यासोबतच ऑनजीएने घेतलेला एक निर्णय मुंबईकडे देशभरातील लोकांना आकर्षित करता झाला. ऑनजीएनं मुंबईत धार्मिक आणि जातीय सहिष्णुतेची ग्वाही फिरवली. प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या आणि जातीच्या प्रथा परंपरा पाळण्याची मुभा ऑनजीएनं दिली. त्याचप्रमाणे राज्य फक्त कायद्याचे असेल आणि कायद्यापुढे सर्वच समान असतील असं त्यानं ठासून सांगितलं. धर्माचा आणि जातीचा पगडा जास्त असणाऱ्या त्या काळात लोकांकरता हे अप्रूप होतं. मुंबईची भरभराट करायची तर लोक इथे यायला हवेत. त्यांच्यात असलेल्या कसबाला प्रोत्साहन द्यायला हवं. ते कोणत्या धर्माचे आहेत किंवा कोणत्या जातीचे आहेत हे पाहून चालणार नाही हे ऑनजीएनं नेमकं ओळखलं होतं. परिणामी मुंबईकडे लोकांचा ओघ वाढला आणि हीच पुढची 3.5 शतकं मुंबईची ओळख बनून राहिलेली आहे.
1: ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय सुरतेला होतं. सुरत व्यापाराचं मोठं ठाणं होतं. सुरतेत गुजराती व्यापाऱ्यांचं महत्व नेहमीच राहिलं होतं. यापैकी अनेक जण इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी, डच कंपनीसाठी मध्यस्थ आणि दुभाषे म्हणून काम करीत असत. युरोपियन व्यापाऱ्यांना मालाच्या खरेदी विक्रीसाठी मदत करत असत. युरोपियन व्यापाऱ्यांचा माल दूरपर्यंत पोहोचवायला मदत करत असत. यापैकी बहुतेकांचे मुघल दरबारात वजन असे. त्याचा फायदा ते युरोपियन व्यापाऱ्यांना करून देत. 17व्या शतकात तर या मध्यस्थांशिवाय युरोपियन लोकांचं पानही हलत नसे. याचा फायदा घेऊन कित्येक गुजराती व्यक्तींनी स्वतःचे व्यवसायही सुरू केले होते आणि त्यात त्यांनी भरपूर माया कमावली होती. हे व्यापारी पुढे पुढे इतके गबर झाले की ईस्ट इंडिया कंपनी किंवा इतर युरोपीय व्यापाऱ्यांना मोठाल्या रकमा कर्जाऊ म्हणून देत. या गुजराती मध्यस्थांशिवाय व्यापार अशक्य अशी परिस्थिती 17व्या शतकाच्या मध्यावर सुरतेत होती.
0: व्यापाराची नस बरोबर पकडलेल्या सुरतेच्या या व्यापाऱ्यांनी मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करावा असे ऑनजीएचे छुपे प्रयत्न चालले होते. छुपे एवढ्यासाठीच की ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य ठाणं सुरतेत होतं. सुरतेत मुघलांचं राज्य होतं. सुरतेत होणाऱ्या व्यापाराच्या प्रचंड उलाढालीतून मुघलांना मोठा महसूल मिळत होता. सुरतेतले हे व्यापारी मुंबईत गेल्यावर त्या महसुलावर विपरीत परिणाम होणार होता. त्यामुळे लहरी आणि संशयी असणाऱ्या मुघलांची ईस्ट इंडिया कंपनीवर खप्पा मर्जी होण्याची शक्यता होती. तसं होणं परवडणारं नव्हतं. म्हणून ऑनजीए छुप्या पद्धतीनं प्रयत्न करत योग्य संधीची वाट पाहत होता.
1: आणि त्याला लवकरच तशी संधी मिळाली. सुरतेतल्या

0: मुघल अधिकाऱ्यांची मनमानी चाललेली होती. भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप होतं. प्रसंगी ते सधन व्यापाऱ्यांवर धर्म बदलासाठी दबाव आणत, त्यांनी मान्य न केल्यास त्यांच्याकडून जबर खंडणी वसूल करत, अधूनमधून मुघलांना धर्मांतर करून घेण्याची उबळ येत असे. या प्रकाराला अनेक व्यापारी आणि कसबी कारागीर कंटाळले होते. सुरतेला रामराम ठोकण्याची त्यांची तयारी होती, पण पर्याय नसल्याने नाईलाजाने ते सुरतेतच राहत होते.
1: मुंबई ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेली आणि ऑनजीएनं मुंबईत धार्मिक सहिष्णुता पाळली जाईल हे जाहीर केलं. हे जाहीर केल्यावर सुरतेच्या मुघलांच्या हडेल हप्पीला कंटाळलेल्या व्यापाऱ्यांना पर्याय उपलब्ध झाला. त्यापैकी अनेकांनी आपलं चंबू गबाळ घेऊन मुंबईला जाण्याची तयारी केली, पण मनात आल्यावर लगेच उठून जाणं ही धोक्याचं होतं. त्यानेही मुघल छळ करण्याची शक्यता होती, म्हणून त्यांनी तूर्तास सबुरीचं धोरण स्वीकारलं होतं.
2: आज आपण ऐकत होतो निमा पारेखच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

मंडळी, आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 56. श्रोतेव, 7:55 होऊन गेलेली आहेत आणि आपण ऐकता आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. रेनबो फंडे कार्यक्रमात आता आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे, तर ऐकूया शेवटी एक छानसं गीत.

म्हणजे 7:58 झालेली आहेत, म्हणजेच आता वेळ झालेली आहे आपला निरोप घेण्याची. श्रोते हो, रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि त्याचबरोबर 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची गोल्ड प्रसारण सेवा. आज दुपारी आपल्याबरोबर असणार आहे RJ 10 अर्चना आणि दुपारी 2 आपल्याबरोबर असणार आहे मंडळी अदिती. तेव्हा जरूर ऐका आजचं दोन्ही प्रसारण आणि तुम्ही नेहमीप्रमाणेच आम्हाला छान छान प्रतिक्रिया देत असता आणि आमचा उत्साह वाढवत असता सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ठीक 8 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचार आपण ऐकू शकाल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे.

स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील नवव्या आंतरसरकारी तज्ज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरले

ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्यात अतिवृष्टीची स्थिती पाहता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. मुंबई, पुणे, ठाणे आणि संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज असून या भागातल्या नागरिकांनी प्रवास टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पाऊस आणि एकूण परिस्थितीसंदर्भात सभागृहात उद्या सविस्तर निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेतही पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि मुंबई पुणे मार्ग बंद झाल्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी मुंबई पुणे मिसिंग लिंक बंद झाल्याबद्दल सरकारी यंत्रणेवर टीका केली. या मार्गाच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मुंबईत इमारत कोसळणं आणि झाडं उन्मळून पडण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती आणि वृक्षांचं ऑडिट केलं नसल्यावरून त्यांनी यंत्रणेवर टीका केली. यापुढच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आधीच नागरिकांना सतर्क करावं आणि काय उपाययोजना केल्या यासंदर्भात माहिती द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली.

मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान रस्ते तसंच रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आज सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या 4 एसटी बसेस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलवण्यात आलं. दरम्यान कर्जत लोणावळा रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड पनवेल नांदेड एक्सप्रेसचा मार्ग बदलून ही गाडी दौंड मनमाड इगतपुरी कल्याण मार्गे धावेल. तर मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस आज दुपारी 1:15 सुटण्याऐवजी दुपारी 1:15 सुटेल. श्री क्षेत्र आळंदी इथं पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये 24 mm अधिक पावसाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी इथं 202 mm पावसाची नोंद झाली. नाशिक शहरासह सिन्नर निफाड इगतपुरी त्र्यंबकेश्वर मनमाड कळवण सुरगाणा आणि चांदवड परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पावसा भावी खोळंबलेल्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सहकार मंत्रालयाला 5 पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्लीत सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू आहे. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 सहकारातून समृद्धी या मंत्राचा अवलंब करत नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले असं अमित शहा यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण यावेळी शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या वेल्हे इथं 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचाही समावेश आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. भारतीय जनसंघाचे संस्थापक पहिले अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केलं. सशक्त स्वावलंबी आणि एकात्म भारताचं त्यांचं स्वप्न आजही राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10 नमस्कार.

आणि मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस, महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.

0: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है।
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ॲप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं। त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला। या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं, त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली। डॉक्टर मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्र निर्माते होते। त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे। विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉक्टर मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे। देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं। या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे। देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे। महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे।
2: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे। घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय। मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची ST गाड्या वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील। पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय।
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुखी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz.
1: रसिकांनो नमस्कार. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

चिंब पाऊस. काय वातावरण आहे बाहेर. दोन दिवस काय. बरं, आधी मला सांगा, घरी पोचलात का? व्यवस्थित पोचलात तुम्ही? कारण आत्ता कल्पना आहे ना तुम्हाला की शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर, म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळून, दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचीही महत्त्वाची सूचना आहे.

भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतल्या सगळ्या खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्या बरोबरीनं शासकीय निमशासकीय म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळून बरं का जे कर्मचारी आहेत त्यांना दुपारनंतर म्हणजे आता घरी पोहोचले असतीलच अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आपण मला कल्पना आहे प्रवासात असाल किंवा घरीसुद्धा पोहोचलेली असाल. पण आत्ता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मुंबई महापालिकेतर्फे सगळ्या नागरिकांना आवाहनसुद्धा करण्यात येत आहे की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. होतंय काय आजूबाजूला झाडं पडत आहेत इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यासुद्धा धोकादायक आहेत. बरं बाहेर लागलेले होर्डिंग्ज असतात विद्युत खांब आहेत त्यामुळे ही जी धोकादायक काही काही ज्या ठिकाणं आहेत किंवा गोष्टी आहेत तिथं जाणं टाळा. अगदीच गरज असेल तरच घराबाहेर पडा. गेल्या 2-3 दिवसातल्या ज्या काही गोष्टी दिसत आहेत आपल्याला आजूबाजूला घडत आहेत त्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज आलेला असेलच. आणि कसं आहे आमचे कार्यक्रम आहेत की सुंदर गाणी घेऊन मस्त कार्यक्रम घेऊन आलो आहे. आत्तासुद्धा सकाळी येताना म्हणजे दुपारी येताना मी काही झाडं जी अशी उन्मळून पडलेली होती त्यामुळे रस्त्यानं येत असताना ती वाट काढत काढत काढत काढत येत असताना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं आहे. तेव्हा आपली काळजी घ्या आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांची सुद्धा. सुरक्षित घरी पोहोचा. ऐकूया हे छानचं गीत.

આજ છત્રી સાંભળતા સાંભળતા ત્રિધા તિરુપીટે बर ती छत्री धरताना म्हणजे उलटी झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिशेने येतोय वारा पुन्हा तशी धरा पुन्हा तीच उलटी होते सरळ होते. म्हणजे आजचा हा अनुभव जसा माझा आहे तसाच अनेकांचा सुद्धा असेल मला कल्पना आहे. त्यामुळे अनेक जण असं सांगतात की पाऊस कमी आहे पण वारा भरपूर आहे. खरं आहे वारा भरपूर आहे आणि जे मी आधी सांगितलं जसं हवामान विभागानं आपल्या सांगितलेलं आहे प्रति तास 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधान सांभाळून राहा. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माध्यमं जी आहेत त्या माध्यमांच्या द्वारे जे प्रसारित होणाऱ्या ज्या काही सूचना आहेत इशारा दिला जातो आहे तो ऐका आणि त्याचं पालन करा. कारण होतं आहे कसं की वेगवेगळ्या बातम्या येत आहेत वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्यातून मग आता घरी तर आहोत सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. पण जी कार्यालय आहेत त्या कार्यालयातून जे अर्ध्या दिवसानं घरी जात आहेत जे कर्मचारी घरी जात आहेत इतर जी काही माणसं घरी जात आहेत तर त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी ज्या सूचना जारी करण्यात येत आहेत जी मार्गदर्शक तत्त्व जी जारी करण्यात येत आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करा आणि त्यावरच विश्वास ठेवा. आणि त्याहूनही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे आपत्कालीन परिस्थिती असेल तर तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 हा जो मदत सेवा क्रमांक आहे याच्यावर संपर्क साधा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे. क्रमांक मी पुन्हा एकदा सांगतेय 1916 हा जो मदत सेवा क्रमांक आहे या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा. इथून तुम्हाला अवश्य मदत मिळेल. कारण आत्ता ही जी परिस्थिती 2-3 दिवसांपासून तुम्ही पाहताय आणि आजचा दिवस महानगरपालिकेसोबतच ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याचे जवळपास 15,000 अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या क्षेत्रामध्ये परिक्षेत्रामध्ये अगदी त्या त्या ठिकाणी अहोरात्र काम करतायत कार्यरत आहेत आणि त्याच्याबरोबरीनं वरिष्ठ अधिकारीसुद्धा सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत प्रत्येक घडामोडीवर सातत्यानं बारकाईनं लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कशा आपल्याला करता येतील त्याचं समन्वयन करतायत. त्यामुळे आपली सुरक्षितता आणि सतर्कता ही खूप महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात

मी कौटुंबिक श्रुतिका अवश्य का वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही

श्रोते हो, आणि आता या गीतासोबतच आपल्या या चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाची सांगता होतीये. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या, आणि बातम्यांनंतर म्हणजेच 3:10 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होती आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेले आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने

जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशडीजवळ दळ कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंधा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथं दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध रहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: रसिकहो नमस्कार. न्यूज ऑन AIR ऍप आणि 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या सप्तरंगी साथ कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, पावसाचं गुज 2-3 दिवसापासून सुरू आहे आणि आजचा हा 3रा दिवस. आज काय काय काय काय होतंय 10 मिनिटांच्या बातम्यांमध्ये तुम्ही सगळं ऐकलं असेलच आणि तुम्ही स्वतःसुद्धा अनुभव घेतला असेलच. विचार करा ना, एका दिवसभरात कालच्या आणि आजच्या जवळपास 350 झाडं कोसळली आहेत. म्हणजे आज दुपारी इथे येताना तर ते सगळं दृश्य मी पाहून आलेच, पण आत्ताही आपली सुरक्षितता आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या जात आहेत त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हवामान विभागाचा जो इशारा दिलेला आहे, ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आणि सगळ्या जे शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयांना घरातून काम करण्याचा जो जे निर्देश दिलेले आहेत शासनाच्या वतीनं माध्यमातून, त्याचंही पालन करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याही खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता गरज असेल तरच घराबाहेर पडा. खरंच म्हणजे आम्ही इथे बसलो आहे, आम्ही सांगतोय, श्रोते आम्हाला दूरध्वनीच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळवत आहेत त्यांच्या इथे काय काय परिस्थिती आहे आणि आजचा आपला कार्यक्रम पण आज विशेष त्याच याच्यावर आहे की तुमच्या इथे काय परिस्थिती आहे, तुम्ही कुठे अडकला असाल, कुठे कोणाला तुमचा निरोप पाठवायचा असेल तर आज आमच्या दूरध्वनीच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नक्की आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 45 41 32 आणि 45 45 15 41 32 आणि 45 15 41 33. मुंबई बाहेरचे श्रोते जे आहेत ते या क्रमांकांआधी 022 हा STD कोड लावतील. आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा आता गौतम भिंगारडे यांनी अलिबागहून धोकवडे इथून आपल्याला फोन केला होता. त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई आणि पुण्याकडे जाणारा रस्ता जो अलिबागहून आहे तो रस्ता बंद झालेला आहे, दरड कोसळलेली आहे, त्यामुळे तिथे सध्या अशी परिस्थिती आहे आणि मुसळधार पाऊस कोसळतो आहे. महादेव पाटील ठाणे भिवंडी इथून त्यांनीही आपल्याला दूरध्वनीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की खूप पाऊस पडतो आहे खरोखरीच. म्हणजे आत्ताचे अगदी 3-17 होत आहेत दिवस आहे पूर्ण, इशारा दिलेला आहे. घरी बसा, आनंदात रहा, मस्तपैकी कांदा भजी, पाऊस, छत्री घेऊन बाहेर पडणं म्हणजे काय होईल नाही सांगू शकत. सुंदर गाणी आहेत आपल्यासोबत, ऐकूया हे अतिशय सुंदर असं गीत.

श्रोतेहो, आज आमच्या एफ एम रेनबोच्या माध्यमातून तुमचा जो काही निरोप असेल तो आम्ही पोहोचवू आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नक्कीच तुमच्या इथे काय परिस्थिती आहे, पाऊस कसा आहे, तुम्ही जर कुठे अडकला असाल, तुमचा निरोप तुमच्या घरच्यांपर्यंत पोहोचवायचा असेल किंवा मग आणि काही, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत रसिकहो. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33 4515-4132 4515-4133 म्हणजे 41 32 आणि 41 33 हे शेवटचे क्रमांक लक्षात ठेवा. आणि जर मुंबई बाहेरून आपण जर आम्हाला फोन करत असाल तर त्यासाठी 022 हा STD कोड नक्की लावा. आणि व्हॉट्सॲप क्रमांक तर तुम्हाला माहिती आहेत, कारण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेक अनेक मेसेजेस येत आहेत आणि श्रोतही आम्हाला कळवत आहेत. खरोखरच मुसळधार कोसळतो आहे. वैश्वी आणि ज्योत अविनाश कडू वाढवण टिघरेपाडा इथून ते सांगत आहेत की त्यांच्या इथे सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे. अकोल्याला

पाऊस नाहीये म्हणून सांगतायत विजेंद्र घोटळ अकोल्याहून. त्याच्यानंतर नंदकुमार झाडेकर दापोलीहून ते सांगतायत दापोलीमध्ये पावसाने उसंत घेतली. अरे वा कमाल आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवसांपासून पाऊस आहे खरं तर पंकज मोहनसुद्धा सांगतायत पण आत्ता आकाशात ढग आहेत तसा पाऊस नाही आहे. आहे आहे जी काही परिस्थिती असेल जे काही असेल तर नक्की आम्हाला कळवा कारण आत्ता शासनानंसुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातूनसुद्धा सूचना येत आहेत आणि जी काही परिस्थिती आहे कुठे दरड कोसळती आहे कुठे रस्ते बंद आहेत मुंबई पुणे रेल्वे वाहतूक तीसुद्धा ठप्प झालेली आहे म्हणजे आपल्यासोबतच रायगड रत्नागिरी इथेसुद्धा मजबूत पाऊस सुरू आहे. होय मुसळधार त्याच्यामुळे कुठे अगदी चाळीतली 3 मजली घरं कोसळून काय स्थिती होती म्हणजे मी आत्ता या अशा बातम्या आत्ता नाही सांगणार कारण त्या तुम्ही बातम्यांमध्ये ऐकताय की काय काय परिस्थिती आहे झाडाच्या फांद्या कोसळून काय होतं आहे विजेचा धक्का लागतोय आणि आपल्या मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये तर जोरदार पाऊस सुरू आहे सगळ्याच ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्याबरोबरीनं कसं आहे की मुसळधार पावसासोबतच जोरदार वारेसुद्धा वाहत आहेत त्याच्यामुळे पाऊस आणि जोरदार वारी असं दुहेरी असं सगळं सुरू आहे त्यामुळे मोठी झाडं जी आहेत फांद्या कोसळत आहेत त्या कोसळण्याच्या ज्या बातम्या आहेत ना त्यासुद्धा येत आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनीच अत्यावश्यक कामं असतील तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. अगदी रायगड जिल्हा असो आजूबाजूचा परिसर असो आपल्या माहिती आहे ना तर मुंबई ठाणे रेड अलर्ट दिलेलं आहे त्यामुळे राज्यातले जे बाकीचे जिल्हे आहेत तिथेसुद्धा अलर्ट दिलेले आहेत. सिंधुदुर्गला तर आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे आपण काळजी घ्या आणि तसंच काही असेल तर नक्की आम्हाला कळवा. क्रमांक आपल्याला सांगितलेले आहेतच ऐकूया हे छानसं गीत.

अजून तरी श्रावणाला सुरुवात व्हायची आहे. पण आता पहा, हा जो गेल्या 3-4 दिवसातला जो पाऊस पडलेला आहे, हा पाऊस जवळपास एका महिन्यात पडतो ना तेवढा पडला आहे. आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. आता आज 3 वाजता समुद्राला मोठी भरती येणार होती, त्याच्यामुळे वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त असणार आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे. 3:30 होत आहेत आत्ता. कसं असतं, आता सुट्टी आहे, आपण लवकर सुटलो आहे, त्यामुळे अशा वेळेस ना जरा अशी जास्तच ओके येते की चला जाऊया समुद्रावर, गेटवेला जाऊया आणि कुठे जाऊया. आणि बाईक असेल, गाड्या असतील, त्या काढून आपल्या जोशात निघतो आपण. गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्या जरा पहा. आणि आपण जेव्हा घरी बसलेलो असतो ना, तेव्हा पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा अंदाज आपल्याला येत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर त्या परिस्थितीची खरी कल्पना येते की काय बाबा असेल, काय स्थिती आहे. त्यामुळे मुंबईतच इतक्या गोष्टी घडल्या आहेत गेल्या 3-4 दिवसात, त्याच्याही आधी त्या 5-6 दिवसांमध्ये. म्हणजे मी आता या सगळ्या घटनांची उजळणी करत नाही आहे, म्हणजे चेंबूरच्या त्या शाळेवर बस पडलेली बस असू देत, शाळेच्या स्कूल बसवर जी ती घटना असू देत, पुन्हा त्या पाण्यामध्ये त्या 2 मुलींना जो शॉक लागलेला आहे आणि ती जी घटना झालेली आहे, शिवाय सहलीला गेलेली जी मुलं आहेत आणि त्यातनं वाहून जाण्याचे प्रकार, असे किती प्रसंग सांगावेत. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत परिस्थिती तशी विचार म्हणजे तशी चिंताजनक आहे असं मुख्यमंत्र्यांनी आजच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे परिस्थितीचा सगळा त्यांनी आढावा घेतलेला आहे. आणि आज जी 3 वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे, या काळात मुसळधार पाऊस जर पडला तर काही भागात पाणी साचण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि वादळी वारे किती वेगानं वाहणार आहेत, 60 ते 70 किंवा 80 ते 90 किलोमीटर वेगाने प्रतितास, ते तर सांगितलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी इथं अख्खा डोंगर कोसळून खाली आलेला आहे आणि तो ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. म्हणजे खरंच पावसानं कसर भरून काढली. येतो येतो येतो म्हणजे शेतकऱ्यांना पण सांगितलेलं की आम्ही सांगेपर्यंत पेरणी करू नका, नाहीतर दुबार पेरणी करायला लागेल. खरोखरच काय काय ठिकाणी अशी परिस्थिती होती की सुरुवातीला थोडा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि त्याच्यानंतर पाऊसच नाही, किती वेळ, किती दिवस तरी पाऊस नाही, पुन्हा ती चिंता होती. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करता ज्या सूचना दिल्या जात आहेत शासनाच्या माध्यमातून, पालिकेच्या माध्यमातून, तिथे आपलं लक्ष असणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि ते या दिवसात असायलाच हवं, असायलाच हवं. मग आता मुंबई पुणे हायवे जो बंद आहे, मी तुम्हाला सांगितलं, या महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे आणि जवळपास 100 टन ढिगारा जो रस्त्यावर आलेला आहे, आजपर्यंत अशा प्रकारे दरड अशी या ठिकाणी कोसळली नव्हती या भागात. आणि हा सगळा ढिगारा हटवून तो रस्ता, तो महामार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

विचार करा. आणि कसं असतं ना, जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा बाहेर काय चाललं आहे नेमकं, कुठे किती पाणी भरलं आहे, कुठपर्यंत आहे, गुडघ्यापर्यंत आहे का कमरेपर्यंत आहे, ही जी उत्सुकता असते ना काही काही जणांना, की ते पाहण्यासाठी म्हणून घरातनं बाहेर पडतात. नका हो, नका, जीव इतका स्वस्त नाही आहे आपला. थोडं म्हणजे मी हे थोडं या स्वरात म्हणते, पण विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे. ऐकूया हे गीत.

किती जणांना ही कविता शाळेत होती अभ्यासाला. विठ्ठल वाघ यांची ही कविता आहे आणि ही कविता आत्तासुद्धा मुलांना अभ्यासाला आहे, म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या नववीतल्या मुलांना ही कविता आहे. पण ही कविता ही जशी हे गाणं म्हणून आपण जेव्हा ऐकतो ना, तर हे गाणं आहे तशीच ती कविता नाही आहे, थोडी कडवी वेगळी आहे. म्हणजे ती मूळ कविता आहे बरं का, पण चित्रपटासाठी म्हणून मग त्याचं हे जे रूपांतर आपण केलेलं ऐकतो, हे जे गाणं आपण जे ऐकतो ते वेगळं आहे आणि मूळ कविता थोडीशी वेगळी आहे, अर्थ साधारण तसाच आहे. पण ही कविता किंवा हे गाणं ऐकल्यानंतर मात्र आपल्याला त्या गावातल्या सगळ्या सुंदर वातावरण, म्हणजे आत्ता हा जो भाग आहे ना, हा जो काळ आहे ना, हा बऱ्याच ठिकाणी लावणीचा भाग असतो, म्हणजे भात लावणीचा भाग. चिखल झालेला असतो मस्त त्या शेतामध्ये सगळा, आणि ते भाताची जी छोटी छोटी रोपं अशी वर आलेली असतात, ज्याला तरवा असं म्हणतात कोकणात, तर ती अशी ठराविक अंतराने व्यवस्थित, मग त्याला अशा छान दोरी असते दोन्ही बाजूला धरून कोणतरी उभं, म्हणजे कसे कुठे लावायचे, कसे लावायचे, आपलं बोट कसं धरायचं, त्या लाकडाच्या छोट्या छोट्या बसायला छोटं टेबल म्हणूया आपण त्याला, स्टूल म्हणूया, त्याच्यावर बसतात आणि ती भात लावणी करतात. खूप सुंदर तरवं लावतात म्हणतात गावी त्याला, खूप सुंदर असतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मुंबईहून असे कितीतरी जे आवडीनं गावी जाणार आहेत, खास करून तरवा लावायला, ते खास तरवा लावण्यासाठी म्हणून गावी जातात. आणि त्या तो जो चिखल आहे ना, म्हणजे आपल्यापैकी किती जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे मला कल्पना नाही, पण त्या मातीवर जर तुम्ही पाय ठेवलात ना, आहा, इतका नरम थंडगार वेगळा असा स्पर्श असतो ना तो, खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे वेगळ्या ज्या आपण थेरपी घेतो ना इथे कुठल्या कुठल्या, त्याची गरजच नाही रसिक हो, ती तिकडे गेल्यानंतर त्या मातीत त्या अनवाणी पायांनी तुम्ही जो अनुभव घेताना, त्याने तुम्हाला जो आनंद मिळतो तो वेगळा, आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही त्या वातावरणात तंदुरुस्त होता, अगदी एक वेगळाच अनुभव घेऊन येता. बरं, हा सगळा भाग आहे. पण याच्या आधी मी आपल्याला सांगितलं की काय चाललं आहे नेमकं बाहेर, पाणी किती भरलं आहे, कुठे काय परिस्थिती आहे, हे बघायला जाणाऱ्यांची ना कुतूहल असतं, मान्य करते मी, पण ते किती प्रमाणात कसं. अरे आणखी एक गोष्ट कशी असते ना, की या दिवसांमध्ये रस्ते निसरडे कशाने होतात, पेट्रोल किंवा डिझेल जे रस्त्यावर असं पडतं पहा, हमखास बाईक स्लिप होतात, हमखास. आणि असे किती प्रकार होतात सुरुवातीचे, म्हणजे हे पाऊस पडल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस असतात ना, या दिवसांमध्ये अशा घटना होतात. तेव्हा आपल्या गाड्या बाहेर काढत असताना सांभाळून, खरंच सांभाळून. मला कल्पना आहे भरपूर पाऊस पडत असेल, वातावरण खूप सुंदर झालेलं असतं, चिंब आणि सुंदर, त्याच्यामुळे मोह आवरत नाही बाहेर भटकण्याचा, आणि म्हणतो ना आपण या दिवसात की एन्जॉय एन्जॉय करण्याचा. तर बाहेरची परिस्थिती पहा, ज्या सूचना दिल्या आहेत, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचं पालन हे नक्की करा. जीवन सुंदर आहे हो, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत, पण कसं आहे, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित विचार करून पालन करून जर केल्या तर त्या खरोखरीच खूप सुंदर आहेत.

अहो आता विसरा हे सगळं। इथ इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच

प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. आता सध्या हे प्रेम बरसू देत पण घरात बसून. घरातून बाहेर पडू नका म्हणजे होईल. आपल्याला अनेक श्रोते दूरध्वनीच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवत आहेत. पालघरहून रचना सांगतायत, मुसळधार पाऊस पडला आहे पालघर जिल्ह्यात, रेड अलर्ट. खरंय खरंय खरंय. मुंगी पैठणहून गणेश मगर म्हणतायत, पाऊस नाही आहे. अरे बापरे, शुभलक्ष्मी मस्तकार, सकाळी खूप पाऊस पडत होता, आत्ता झाकळून आलं आहे पण पावसाचं प्रमाण कमी आहे. ओके. बेळगावला प्रिया फाटक बेळगावहून आपल्याला सांगतायत की थोड्या थोड्या वेळेने पाऊस येतो आहे पण जोरात येतो आणि वारासुद्धा भरपूर आहे. श्रीपाद जोशी यांनी खूप छान सांगितलं आहे, ते असं म्हणतात की नाशिकला पाऊस त्याचा आनंद घ्यावा असं येतो आहे, येतो जातो. खरं असा पाऊस असेल ना मस्त मजा असते. खरंच आहे अगदी. त्यानंतर आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी जे गाणं लावलं होतं ना, काया मातीत मातीत, नीलांबरी कुलकर्णी त्या या संदर्भात सांगतायत की त्या भांडुपला राहतात, पाण्याचं रौद्ररूप त्यांनी पाहिलं आहे आणि कार्यक्रमाविषयी त्या सांगतायत की शिक्षिका असताना या गाण्यावर त्यांनी नाच बसवलं, नृत्य बसवलं होतं, बक्षीस मिळालं होतं. वा क्या बात आहे, मस्त मस्त मस्त. त्याच्यानंतर प्रकाश खरे विलेपार्लेहून म्हणतायत, भाताची लावणी करून झाल्यावर हातपाय धुतल्यानंतर किती छान दिसतात हो ना, खरंच खूप मस्त दिसतात आणि ते ना असे मस्त मुलायम झालेले असतात. ती माती पण तशीच असते ना आपली याची. वा. त्याच्यानंतर अल्पिता गवस, तरवा लावायचं हुबेहूब वर्णन केलंस गावी गेल्यासारखं. खरंय खरंय, अगदी खरंय. त्याच्यानंतर प्रणव शिंदे आपल्याला सांगतायत की वाशी नवी मुंबईला थोडा थोडा पाऊस सुरू आहे. थोडा थोडा असेल, वारा असेल, तरीसुद्धा सूचना ज्या दिल्या गेलेल्या आहेत ना त्यांचं पालन करणं खरोखरीच महत्त्वाचं आहे, कारण गेल्या 3-4 दिवसापासून जे काही सुरू आहे ते आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे सध्या ती, आणि याच्या पुढेही इशारे दिलेले आहेत, त्यामुळे सांभाळून.

0: आपल्याकडे पाऊस पडतोय, पण पंढरपूर तालुका सोलापूर इथून ओमकार काटकर आपल्याला सांगतायत की मुंबईच्या बातम्या पाहून आम्हाला विशेष वाटतंय कारण तिकडे पाऊसच नाहीये. अलका अलमेडा वसईहून सांगतायत की वसईला समुद्राचं रूप आहे, आम्ही घरी बसून बघतोय की काय स्थिती आहे. त्याच्यानंतर लातूरहून पण बलभीम बाळूसरे वाबळ सुरेश म्हणतायत की आमच्या इकडे अजून पाऊस नाही आहे. इचलकरंजीहून अरविंद कुलकर्णी सांगतायत की इथे पावसाची उघडझाप सुरू आहे. वाशीला सुद्धा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे जे जे काही पावसाचं आत्ताचं आजचं किंवा गेल्या 2-3 दिवसाच्या गोष्टी समोर येत आहेत ते आम्ही रसिकाह सांगितलेल्या आहेत. त्याच्याबरोबरीने घनश्याम पाटील, प्रकाश कुलकर्णी, किशोर नाईक, किशोर पवार, सुहास पांडी, कल्पेश पाटील यांनी सुद्धा त्यांच्या इथे पाऊस पडतो आहे, कसा पडतो आहे त्याविषयी सांगितलं आहे. पण आत्ता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिकाह, यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात ठळक बातम्या. तेव्हा इथेच आपल्या या कार्यक्रमाची सांगता करतोय आणि लगेचच वळूया ठळक बातम्यांकडे.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.
0: नमस्कार, 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. दुपारचे 3:58 होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातम्या. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलं आहे. गरज नसेल तर प्रवास करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद आहे. मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर गाड्या रद्द केल्या आहेत.

तर काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि शेवटी शेअर बाजार. देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स दिवसअखेर 521 अंकांनी वधारून 78,285 अंकांवर बंद झाला. निफ्टी 159 अंकांची तेजी नोंदवत 24,430 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार. 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या सांजेच्या पारी कार्यक्रमात रसिक हो मी माधुरी रावराणे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

रसिका, तुम्हाला तन्व्यानं सांगण्याची गरज नाही आहे, सोमवार बुधवार आम्ही आता काय काय घेऊन येतो आहे. मग आपली सफर असते छान छान ठिकाणांची, खाऊ गल्ल्यांची असते, वेगवेगळ्या अशा छान बाजारांची असते. तर आजसुद्धा असंच एक जे ठिकाण आहे तिथे आपण गेला असाल, नक्की गेला असाल. पण कसं असतं ना, आपण बरेचदा या ठिकाणी जातो पण आपल्याला माहीत नसतं, हा विचार करत नाही ना की किती बरं दुकानं असतील या गल्लीमध्ये. म्हणजे जर हजारभर दुकानं एका मोठ्या गल्लीत असतील तर अशी कुठली बरं गल्ली असेल की जिथं 900 ते 1000 दुकानं आहेत. तुमच्या डोळ्यासमोर मुंबईतलं कुठलं मार्केट येतं? थोडा विचार करा, कुठलं मार्केट येतं? मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना कल्पना आली असेल. काही जण म्हणत असतील की नाही नाही, मनीष मार्केट असेल, मंगलदास मार्केट असेल, किंवा मग आणखी दुसरं कुठलं मार्केट असेल. होय, आशियातलं सगळ्यात मोठं कपड्याचा जर बाजार कुठला असेल तर तो हा आपल्या इथे आहे मुंबईत, क्रॉफर्ड मार्केट जवळ. हां, म्हणजे इथे जायला तुम्ही आपल्या CST जाऊ शकता, मस्जिदहून जाऊ शकता, मरीन लाईन्सहून जाऊ शकता, अगदी जवेरी बाजार आणि तो सगळा जो परिसर आहे तिथेच वसलेलं आहे हे मार्केट. आणि ते मार्केट आहे मुलजी जेठा मार्केट. हा म्हणजे आत्ता मला कल्पना आहे, अर्धा दिवसाची सुट्टी मिळाली आहे, आज नाही आहे, आज सगळे तिथूनसुद्धा सगळे आपापल्या घरी परतले असतील, त्यामुळे तिथे गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला काय बघायला मिळेल हे मी नाही सांगू शकत. आणि आजचा दिवस नाही आहे हो तिथे जाण्याचा. नक्की जा, मुलजी जेठाला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात बरं का. आणि आशियातला सगळ्यात मोठा कापड बाजार असं याचं वर्णन केलं जातं आणि ते खरंही आहे. रसिकहो, 136 वर्ष जुना असलेला तो बाजार जवेरी बाजाराच्या जवळ आहे, जवळ आहे. आणि इथे गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल, विटेऊन आलात तर आपल्या क्रॉफर्ड मार्केटमधून जिथे सगळ्या सौंदर्य प्रसाधनांच्या गोष्टी मिळतात, ते प्रसिद्ध दुकान आहे, तिकडे ते कॉर्नरलाच आहे, म्हणजे पोलीस मुख्यालयाच्या समोर तो रस्ता क्रॉस करून गेल्यानंतर त्या रस्त्यानं आपण सरळ चालत जातो त्या मशिदीपर्यंत. मशिदीपर्यंत गेलात की डाव्या हाताने वळा, डाव्या हाताने वळलात की सरळ पुढे गेलात, पुढे जवेरी बाजारच आहे, पण डाव्या हाताला गेलात तर तिथे ना एक छोटीशी जायला गल्ली म्हणणार नाही, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे. आणि तिथून तुम्ही आतमध्ये प्रवेश केलात ना तर तुम्हाला तिथे मुलजी जेठा कापड बाजार म्हणून ते स्क्रोल होत असतं, ते असं छान जात असतं तिथून. आणि तिथून प्रवेश केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता मुलजी जेठा, ज्याला MJ मार्केट असं सुद्धा म्हणतात. हां, आणि बाजूला कालबा, म्हणजे तो काळबादेवी परिसर, जवेरी बाजारसुद्धा आहे. तर हे जे मार्केट आहे किंवा हा जो बाजार आहे, हा काठियावाड आणि सौराष्ट्रमधून मुंबईत आलेल्या काही भाटिया कुटुंबांनी तो बांधला. आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये, त्या आतमध्ये बाजारामध्ये जवळपास 950 दुकानं आहेत.

विचार करा, 950 दुकानं. म्हणजे रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे ना की वर छत आहे पण मध्ये गल्ल्या गल्ल्या ज्या आहेत ना, अक्षरशः वेगळाच आहे सगळा भाग. कधी कधी काय होतं माहिती आहे, इथे गेल्यानंतर आपण एका गल्लीतून शिरतो पण कुठल्या गल्लीतून बाहेर आलो आणि कुठल्या गल्लीतून आपण आज शिरलो आहे हे कळत नाही. खरंय, अगदी खरंय. म्हणजे बरं, या परिसरात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की इथे क्रॉफर्ड मार्केट आहे, फळं भाज्या सुकामेवा जे जे काही आहे घरात ठेवण्याच्या शोभेच्या वस्तू असतील ते सगळं आपल्याला इथे मिळतं. पण हा जो बाजार आहे, कापड बाजार, म्हणजे मंगलदास मार्केट पण तिथेच आहे बरं का? हो, मंगलदास पण तिथेच आहे. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा आज किती गोष्टी आपल्याला सांगता येतील ते पाहते. पण मुलजी जेठाची ना बातच काही वेगळी आहे. हा बाजार मुलजी जेठा मार्केट असोसिएशनच्या मालकीचा आहे, त्याचे सदस्य दुकानदार आहेत आणि तिथे काही सदस्य आहेत, त्यांचं एक संचालक मंडळ आहे. जर एखादा नवीन व्यापारी असेल, नवीन जर सदस्य असेल, त्याला बाजारात जर दुकान विकत घ्यायचं असेल तर संचालक मंडळाची परवानगी लागते बरं का? आणि त्याच्यानंतर मग तो प्रीमियम वेगळा असतो त्याच्यावर. हा भागच वेगळा आहे, हा काही मी सांगत नाही आपल्याला काय आहे ते, कारण तो व्यवहार खरोखरच वेगळा आहे. पण इथे गेल्यानंतर तुम्हाला अक्षरशः खूप सुंदर असं कापड, जे तुम्हाला सुरतहून आलेलं असतं, भिवंडीहून आलेलं असतं, इचलकरंजीहून आलेलं असतं, ते तुम्हाला पाहायला मिळतं. साड्या इथे येतात त्या सुरतहून येतात, सुती कापड जे येतं ते अहमदाबादहून येतं आणि सुंदर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या इथे छोट्याशा अशा व्यापारापासून ते अगदी धीरूभाई अंबानींना कोण ओळखत नाही, आज त्यांचा स्मृतिदिन आहे, तर त्यांनीसुद्धा मुलजी जेठा मार्केटमधल्या 10x10 अशा छोट्या जागेत स्वतःचं दुकान सुरू करून इथेच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आणि असं म्हटलं जातं की त्या दुकानातनं, धीरूभाईंच्या दुकानात टेलिफोन होता आणि त्यासाठी त्या काळी ते महिन्याला 150 रुपये इतकं भाडंसुद्धा द्यायचे. हो, असं असं सगळं आहे तिथे, म्हणजे असा त्याचा इतिहास सांगितला जातो. त्याच्यामुळे इथे गेलात की तुम्हाला अक्षरशः एकाहून एक, एकापेक्षा एक सरस अशा गोष्टी दिसतात. आपण त्याच्याविषयी बोलूया पण आधी एक गाणं ऐकूया.

0: साड़ी दिली संभर रुपयाची, साड़ी दिली संभर रुपयाची।
1: तुम्ही म्हणाल शंभर रुपयात काय येतं आणि जर या मार्केटमध्ये गेलं, म्हणजे अनेकांचा ना असा एक हे असेल की मुलजी जेठा काय किंवा मंगलदास काय, नाही हो तसं काय फार स्वस्त राहिलेलं नाही आहे। आता 3-4-5 हजारांचे ड्रेसेस, साड्या, रेडीमेड असं सगळं मिळतं, अशी दुकानं पण आहेत। पण त्याच्याबरोबरीनं अगदी 400-500-600-700 रुपये किमतीपासूनचे कुर्ते, छोटे टॉप्स म्हणा किंवा ड्रेसेस म्हणा, 700-800 रुपयात संपूर्ण, बरं का, असे सुद्धा आहेत तिथे। हो खरंच आहे, म्हणजे तुम्हाला इथे जर पाहायचं असेल ना तर रेशमी कपडे, शिफॉनचे कपडे, जॉर्जेट, ब्रोकेड, असे जे वेगळे ज्याला आपण बुटीकच्या गोष्टी म्हणतो ना, त्या मिळतात। बरं, इथे बहुतेक जे विक्रेते आहेत ना, हे यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला काही काही गोष्टी ना, ते तुम्हाला आपण म्हणतो ना की साईज म्हणजे अगदी 44-46 अशा साईजचे कपडेसुद्धा इथे मिळतात। आणि ते पण म्हणजे कधी कधी असं होतं की अरे त्या साईजमध्ये कपडेच नाही आहेत, जे जे छान आपल्याला आवडलं आहे पण बिग साईजमध्ये कसं काय असतील, एक्स्ट्रा लार्जमध्ये कसे असतील, मिळतात इथे मिळतात। सुंदर कलाकुसर केलेले कपडे असतात। आणि असे ना इथे काही दिवस असे असतात वर्षातले किंवा काही, तिथल्या दुकानदारांचे किंवा त्यांचे नंबर्स घेऊन ठेवा, की ते काही दिवसांनी ते सेलमध्ये काढतात तो स्टॉक। बरं, तो स्टॉक जो सेलमध्ये काढलेला असतो तो खराब नसतो, त्याची किंमत स्थिर असते। म्हणजे समजा तुम्हाला ठराविक प्रकारचे कपडे आहेत, प्लाझो आहेत किंवा असं काही आहेत, तर ते तुम्हाला ती जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी किमतीत तो सगळाच लॉट मिळतो। पण त्या त्यावेळेत तिथे जाणं आणि अधेमध्ये फेरी मारणं खरंच गरजेचं असतं। बरं, कापड म्हणाल तर कापडाच्या प्रकारांमध्ये सुद्धा इतकं वैविध्य आहे ना, ते तुम्हाला इथेच मिळेल। आणि या ठिकाणी जर तुम्ही जाल तर दिवाळी, नवरात्र, होळी या सणांच्या वेळेस तर बाजार अक्षरशः गजबजलेला असतो। आणि दिवाळी किंवा इतर सणांच्या दिवशी सुद्धा ना दिवे रंग यांनी सुद्धा हा बाजार सजवलेला असतो। रसिक हो, खरोखरीच वातावरण तुम्ही बघाल आणि इतकी गर्दी असते ना त्या काही दिवसांमध्ये, काय इतर सुद्धा वेळेस लाखभर लोक तरी सहज भेट देतात असा सगळा परिसर आहे। त्यामुळे इथे गेल्यानंतर आपल्याला आपण असं म्हणू की खाणं पिणं, नाही नाही ते सुद्धा व्यवस्थित होतं, होय व्यवस्थित होतं आपलं खाणं पिणं इथे। झवेरी बाजाराच्या गल्लीमध्ये तिथेसुद्धा तुम्हाला खायला प्यायला त्या ठिकाणी ती संपूर्ण लेनच आहे, तिथे तुम्हाला खूप सुंदर अशा गोष्टी मिळतात। कसं आहे की आपल्याकडे ना मुंबईमध्ये साधारण 150 वर्षांपूर्वी पहिली कापड गिरणी सुरू झाली, त्याच्याही आधी, पण त्या गिरण्यांमध्ये त्यावेळेस तयार केलेला माल हा तिथेच विकला जावा यासाठी ब्रिटिशांनी क्रॉफर्ड मार्केट जवळच ज्या काही बाजारपेठा निर्माण केल्या ना, त्यातली ही बाजारपेठ। त्या काळी तर बाजारपेठेमध्ये दररोज 1000 मीटर कापड विकलं जायचं आणि ते घेण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यांमधून व्यापारी यायचे। पण नंतर नंतर ज्याला आपण गिरणगाव म्हणतो, जो कापड गिरण्यांचा सगळा परिसर आहे, ते बंद होत गेलं ना। पण हे जे बाजार आहेत ना रसिक हो, हे अजूनही तसेच आहेत। मुलजी जेठामध्ये म्हणजे रेडीमेड ड्रेप करण्याच्या साड्या, शिफॉनचे आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे मटेरियल आहे त्याचे अतिशय सुंदर रेशमी कपडे तुम्हाला जर घ्यायचे असतील ना, तर ते खरोखर इथेच इथे।

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

किती जणांना खरेदी करायला जाताना एक वेगळा आनंद वाटत असतो. म्हणजे आपण खरेदी जरी केली नाही तरी फक्त ज्याला विंडो शॉपिंग असं म्हणतो की फक्त जायचं पाहायचं किमती विचारायच्या म्हणजे त्याची वस्तू पाहायच्या त्याची ट्रायल करायची हे केल्यावर सुद्धा एक मानसिक समाधान मिळतं पहा. अर्थात हा एक वेगळा भाग आहे सायकोलॉजिकली, त्याचा आता मी उल्लेख करत नाही, पण तरीसुद्धा खरेदी म्हटलं ना की एक वेगळाच उत्साह असतो, आनंद असतो, मग ती स्वतःची असू देत, आणखी कोणाची असू देत, कुटुंबातल्या इतर कोणाची असू देत, किंवा मग आपल्या मित्रमंडळींची असू देत, ती कपड्याची असू देत, वस्तूची असू देत, वाहनाची असू देत, खरेदी म्हटलं की खरंच आनंद असतो, नाही खरा आनंद असतो. आता आपण ज्या मुलजी जेठा मार्केटविषयी बोललो त्याच परिसरात आपल्याला झवेरी बाजार तिथेच आहे पुढे, तिथून जिथून आपण प्रवेश करतो ना गणपती मंदिराच्या बाजूने, तिथून त्या साईडने तुम्ही बाहेर आलात म्हणजे इथे मुलजी जेठाला ना एक लक्षात राहतं, म्हणजे विचारलं ना की आपण कुठे आलो आणि ते मुलजी जेठाचं जे जात राहतं तिथून त्याच दिशेनं जर बाहेर आलो तर आपल्याला कळतं. पण आणखी एक तिथेच त्याच परिसरात जर तिथून बाहेर पडलात तर ठीक आहे, दुसऱ्या गल्लीतून बाहेर पडलात तर मंगलदासपर्यंत पोहोचताच, खरंच पोहोचता. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की मंगलदास मार्केट की जे काही ज्या गिरण्या होत्या आपल्याकडे, कापर गिरण्या होत्या, सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या, तर त्या त्याच्या व्यापारासाठी कुठे बरं विकणार आणि त्यासाठी मग अशा मार्केटची रचना जी आहे ही ब्रिटिशांच्या माध्यमातून करण्यात आली. म्हणजे क्रॉफर्ड मार्केट जवळच त्यांनी एक बाजारपेठ बांधली आणि त्या काळात खरोखर हजारो मीटर कापड तेव्हा विकलं जायचं या परिसरामध्ये. होय होय, त्याच्यामुळे आज कसं आहे की अजूनही आता म्हणजे गिरण्या बंद झाल्या पण हे मार्केट आहे रसिक हो, अजून खरंच मुंबईत जर तुम्ही गेलात ना तर अनेक ठिकाणी अनेक बाजार आहेत जे घाऊक आहेत, किरकोळ विक्री पण तिथे केली जाते. म्हणजे मुलजी जेठामध्ये ना पूर्वी घाऊकच होत होतं पण आता तुम्हाला किरकोळ एक दोन ड्रेसेस साड्या किंवा जे काही घ्यायचं आहे ना ते असं आपल्याला हवं तितकं पण घेता येतं बरं का, घाऊक पण गोष्टी मिळतात. तसंच मंगलदासमध्ये सुद्धा म्हणजे CST आपलं छत्रपती शिवाजी स्थानक जे आहे तिथून साधारण एक दीड किलोमीटर अंतर तिथून चालत जाता येतं आपल्याला. जसं इतर ठिकाण काळबादेवी आहे, कितीतरी ठिकाण आहे तिथून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की मुलजी जेठाला गेल्यानंतर आतमध्ये लेन आहेत, गल्ले आहेत, गल्ल्या जवळपास 9 गल्ले आहेत तिथे. आणि जर प्रवेशद्वारं जर आपण म्हणू तर ती 17 आहेत, 17 हिंदी गुजराती भाषेमध्ये मंगलदास मार्केट असं लिहिलेलं आहे. आणि त्यांना लेनला अशा त्या कितवी लेन ते पण अशा पाटे आहेत, खरंच पाटे आहेत. त्याच्यामुळे जर मंगलदासमध्ये तर हमखास हे होतं म्हणजे ज्या दरवाजातून तुम्ही ज्या गल्लीतून तुम्ही आत घुसताना कुठून बाहेर पडता ते कळतच नाही मजा असते अगदी खरंच. आणि आपण आतमध्ये फिरत असताना ना कुठून कुठे जातोय म्हणजे आपण कितीही वर्ष त्या ठिकाणी जात असलो, कितीही वर्ष खरेदी करत असलो, आपल्याला माहिती आहे हे दुकान इथेच आहे, पण खरं सांगते गोंधळ हा होतोच. जवळपास 150 वर्ष उलटून गेली आहेत या बाजाराला पण अजूनही ते जसं स्ट्रक्चर आहे ना ते तसंच आहे. सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला इथे जे बांधकामासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, तुम्ही ना या गल्ल्यांमध्ये फिरा बघा, तुम्हाला गरम होणार नाही, उकाडा नाही जाणवत, कारण त्याचं बांधकाम ना वेगळ्याच पद्धतीने केलेलं आहे खरंच. आणि एक गोष्ट इथे फिरताना सगळ्यात महत्त्वाची कशी असते की फिरताना तुम्हाला त्या गल्ल्यांचा ना नंबर दिसतो, लेन कुठली लेन आहे, 7वी लेन 8वी लेन, मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण इथे येऊन गेलो बरं का, पुन्हा इथेच आलो. आणि मग आपल्याला त्या गल्लीतल्या माणसांनाच त्या दुकानदारांनाच विचारायला लागतं की हे कुठे आहे आणि ते कुठे आहे. एक गोष्ट आहे इथे सुद्धा घासाघीस करायला लागते बरं का, कपडा तर उत्तम मिळतो म्हणजे इथे तुम्हाला सगळंच आहे, साड्या आहेत, जरीकाठ आहे, गुजराती बांधणी आहे, पंजाबी सूट, कुर्ते, ड्रेस मटेरियल, सगळं जे फॅशननुसार जे जे जे जे चालतं ते सगळं.
मग ते कॉटन असो, सिल्क असो, आणि जे ब्रोकेड असो, किंवा काय काय काय काय हल्ली जे जे प्रकार तुम्हाला येतात, आणि त्यात ना दुपट्टे तर इतके सुंदर आहेत, मग ते जूटचे असतील, बनारसी असतील, फुलकरी असतील, असा कपड्याचे ना कापडाचे जे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, ते खरंच पाहावे तर ते या ठिकाणी गेल्यानंतर. अर्थात किमती तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावतील हेही तितकंच खरं आहे, कारण जे मटेरियल आपण घेतो ना त्याच्या किमती अर्थात अगदी 250-300 सुरू होणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या काही हजारांच्या घरातसुद्धा पोचतात. होय, आणि असं नाही आहे की फक्त महिलांसाठीच इथे गोष्टी मिळतात, तर पुरुषांसाठीसुद्धा इथे गोष्टी मिळतात. शर्ट म्हणा, पॅन्ट म्हणा, धोतरजोडी म्हणा, टोप्या म्हणा, या गोष्टी आहेत तिथे. त्यामुळे कसं आहे ना, आपण इथे जेव्हा खरेदी करायला येतो तेव्हा आपल्याला काही भेटवस्तू घ्यायच्या असतात, तर त्यासुद्धा आहेत. फक्त इथे आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, आपल्याला दुकानांमध्ये खरेदी करत असताना ना आपल्याला ते ट्रायल करता येते, आपल्याला ते कपडे घालून पाहता येतात. इथे ती ट्रायल नाही करता येत. इथे तुम्हाला ते असं लावायचं, कशी दिसते मी, हे कसं दिसतं आहे, छान आहे ना, कसं आहे, फक्त त्यांना सांगून हे करायला लागतं. आणि काय काय वेळेस ना साईज म्हणजे कदाचित तिथे जे स्मॉल साईज असेल तर ते आपल्याला स्मॉल साईज हवं असेल तर ते स्मॉल असेल तिथे, पण ते लार्जच्या मापाचं असेल किंवा थोडं वरच्या मापाचं असेल, असं सुद्धा असू शकतं. त्यामुळे खरेदी करताना यासुद्धा गोष्टींची व्यवस्थित चौकशी करून आपण घेणं गरजेचं आहे. उत्तम मिळतात, खरोखरच खूप सुंदर मिळतात गोष्टी इथे, आणि वर्षातून एकदा ना हमखास भेट द्यायची. कारण का तुम्हाला सांगते, बाहेर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ना किमतींचा अंदाज येतो, आणि त्या कपड्यांचा सुद्धा. एकदा अंदाज आला ना की मग खरेदी करायला अगदी मजा येते, खरंच सांगते. मग असं की नाही रूप खुलतं त्या कपड्यांनी, आणि वेगळे पण असतं इथल्या कपड्यांमध्ये, हेही तितकंच खरं आहे.

श्रोत्यांना अजूनही लक्षात आहे, आपण काही वर्षांपूर्वी बाजार गप्पा हा कार्यक्रम करत होतो. खरं तर आपल्या सोमवार बुधवारच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे रसिक हो, फक्त बाजारच नाही तर आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत, सुंदर खाऊ गल्ल्या असतील, छानपैकी एखादं भटकंतीचं ठिकाण असेल, आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या रस्ते असतील, नवनवीन गोष्टी असतील, त्या सगळ्याचा आस्वाद आपण या सोमवार बुधवारच्या सांजेच्या पारी कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. सुंदर गाणी सुद्धा असतील. आणि आता आपण मंगलदास मार्केट विषयी बोलतोय. जसं मी म्हटलं तसं की आपल्याला उत्तम घासाघीस करता आली पाहिजे, आणि आपल्याला नाही तिथे ट्रायल करता येत नाही, कपडे आपल्याला बसतायत का ते पाहता येत नाही. अजूनही या मार्केटमध्ये, म्हणजे मंगलदास मार्केट असू देत किंवा मुलजी जेठा असू देत, या ठिकाणी अजूनही मग तो लग्नाचा लग्नाचा बस्ता असू देत, साड्या असू देत वेगवेगळ्या, म्हणजे तुम्हाला ना कुटुंबाच्या कुटुंब दिसतील तिथे त्या परिसरात. खरोखर म्हणजे साधारण 9 गल्ल्या आहेत त्या, 9 लेन आहेत, दुकानं म्हणाल तर 100-100 असतील. होय होय. आणि ती वेगवेगळ्या, म्हणजे सगळ्याच प्रकार, म्हणजे कपड्यांचीच आहेत बरीचशी, पण वेगवेगळ्या याचे आहेत लोक तिथे. अहमदाबाद, सुरत, ओरिसा इथून येणारं जे कापड आहे किंवा जे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसं म्हटलं तसं की आपल्याला करायचं आहे बार्गेनिंग, घासाघीस तर करायलाच पाहिजे, खरंच करायला पाहिजे. आणि खरं सांगते, इथे गेल्यानंतर आपल्याला जर मनोरंजन हवं असेल ना, आपण खरेदी करत नाही आहे, पण जे घ्यायला आलेले असतात ना ग्राहक, कपडे घेण्यासाठी किंवा कापड घेण्यासाठी, त्यांचा संवाद ऐकायचा मजा असते, खरंच मजा असते. आता काय आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, ऑनलाईन शॉपिंग वेगळा भाग आहे, पण प्रत्यक्ष जाऊन खरेदी करणं हा एक वेगळा भाग आहे. काही जण असेही आहेत की जे खरेदीसाठी येत नाहीत, पण वर्षानुवर्ष तिथे खरेदी करतात, खरेदी करत नाहीत, पण फक्त आपण येतो इतकी वर्ष, त्यामुळे त्या त्या परिसरात आल्यानंतर त्यांची पावलं आपोआप त्या गल्ल्यांकडे वळतात. खरोखरच खरं सांगते, त्याच्यामुळे या हे जे बाजार आहेत ना, यांची उलाढाल आजही काही कोटींची आहे, दिवसाची आहे, दिवसाची. आपल्याला सवय मॉलमध्ये जायची, ऑनलाईन गोष्टी खरेदी करण्याची, पण ही जी अशा प्रकारची भटकंती करून आपण जी खरेदी करतो ना, कमाल आहे. आता इथे मंगलदास मार्केटमध्ये तुम्हाला ड्रेस, शर्ट, कुठल्याही प्रकारचं कापड विकत घ्यायचं असेल तर अक्षरशः सोयीचं. प्रिंटेड फॅब्रिक ते सुद्धा मिळेल, आवडीनुसार शिवून पण सुद्धा घेता येतं तुम्हाला. डिझायनर हवे असेल तर ते सुद्धा आहे, आणि डिझायनर गोष्टींच्या कुर्ती असेल, सलवार असेल, प्लाझो असतील, के वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात ना. म्हणजे अर्थात होलसेल आहे आता सगळ्या, म्हणजे मिळतात इथे सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला पाहायला, पण कमाल. मग लग्नाची खरेदी करायला तुम्ही येताय ना, तर इथे आल्यानंतर हे सगळे 2 बाजार आहेत, इथे भटकंती करा. पण कसं आहे ना की हे जे सुरू होतात ना, हे साधारण 10 नंतर, रात्री 8-9 पर्यंत चालू असतात, ही गोष्ट खरी आहे. पण तुम्ही म्हणाल की मी लवकर येतो, लवकर येऊ आपण, लवकर आटपून जाऊ, लवकर बिकर असं काही नसतं इथे. त्यांच्या वेळात सुरू होणार, त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टी करायच्यात. पण झवेरी बाजारात नक्की जा इथे आल्यानंतर. आपली मुंबादेवीसुद्धा तिथेच आहे, त्याच गल्लीतून थोडं पुढे गेल्यानंतर. पण ज्या तिथे त्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये आपल्या पोटभरीची सुद्धा सोय होते, आणि छान कलाकुसरीचे सुंदर दागिने पाहता येतात. जुन्या ज्या पेढ्या आहेत ना, त्यासुद्धा आपल्याला इथे पाहता येतात, हेही तितकंच खरं आहे. सगळ्यात पहिली कुठल्या सराफाची पेढी आहे, त्यांची त्यांनी काय केलं, हे हा इतिहास आहे हो तिथल्या त्या मार्केटचा. असो, मी आता फार काही सांगत नाही, ऐकूया हे सुंदरसं गाणं. कारण मला ना, खरं सांगते, खरेदी कुठल्याही प्रकारची असू देत, मला ते सुखच वाटतं.

मला आता एक गोष्ट सांगायची आहे अशी की या जेव्हा कापड बाजारातून किंवा या मार्केटमधून तुम्ही फिरता तेव्हा विचार करा ना, 900-950 दुकानं आहेत किंवा 101 दुकानं आहेत, तर या गल्ल्यांमधून फिरत असताना आपल्याला एखादी गोष्ट आवडते, पटते किंवा घासाघीस अगदी आपल्या मनासारखी होते, खरेदी करतो आपण आणि त्यानंतर 2 पावलं पुढे गेल्यानंतर असं आपल्याला दिसतं की अरे हे किती छान आहे, त्याच किमतीत सुंदर आहे, उगाच घेतलं असं होतं. त्यामुळे आधी तुम्हाला खरं सांगते, या ठिकाणी गेलात ना की आधी फक्त भटकंती करा, पहा, किंमत काढा आणि त्यानंतर मग व्यवस्थित खरेदी करा. इथे कसं आहे, आता गेल्यानंतर तुम्हाला लगेच म्हणजे ती खरेदी करण्यासाठी गळ तर घातलीच जाते, किंवा 100 कपडे किंवा 100 ड्रेसेस काढून दाखवल्यानंतर मग आपल्यालासुद्धा असं वाटतं की अरे एवढं सगळं आपण पाहिलं आहे, एवढी सगळी घासाघीस केली आहे आणि आता कसं परत जायचं, कसं पुढे जायचं, असंही होतं असं कल्पना आहे मला याची. पण इथे गेल्यानंतर आपलं ना हे घेऊ का ते घेऊ हे कसं आहे, म्हणजे एका दुकानात आपण बसलो आहे खरेदी करायला, सगळं पाहतोय. हां, आणखी कसं आहे की इथे गेल्यानंतर ना त्या गाद्या पांढऱ्या शुभ्र अशा बसायला लोड, ही बैठक भारतीय पारंपरिक बैठकच आहे सगळ्या ठिकाणी, आणि ते बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायच्यात. बरं, असा थोडं असं गंभरभर उंच चौथऱ्यावर त्यांची ते दुकानं आहेत, पण उभं राहूनसुद्धा तुम्ही पाहू शकता. पण व्यवस्थित जर खरेदी करायची असेल तुम्हाला तर ते बसूनच सगळ्या गोष्टी अशा सुंदर दिसतात, त्या घेता येतात. आणि जसं म्हटलं तसं की पोटभरीची ठिकाणं आहेतच की तिथे व्यवस्थित ठिकाणं आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल हॉटेल्स आहेत ते सुद्धा घेता येतात. क्रॉफर्ड मार्केटसारख्या परिसरामध्ये तुम्हाला किती त्या गोष्टी, घर सजावटीच्या म्हणू नका, संसाराच्या म्हणू नका, आणखी कसल्या कसल्या सौंदर्य प्रसाधनं म्हणू नका, किंवा आणखी काय काय गोष्टी, सणवार, दसरा, दिवाळी, आणखी काही काही पाडवा असे जे सण असतात ना, तिथे चालायला जागा नसते हो. दिवाळीच्या दिवसात तुम्ही काय त्या मार्केटमधून चालाल आणि सगळ्या गोष्टी खरेदी कराल? खरंच या दिवसांमध्ये या बाजारांमध्ये फिरणं म्हणजे एक कौशल्य असतं, खरंच सांगते. पण हौशी मंडळी जी असतात ना, ती अगदी आवडीनं जातात, चवीनं पदार्थ खातात, त्या त्या ठिकाणी खरेदी करतात, हे सगळं तिथे होतं मस्त. आणखी झवेरी बाजाराविषयी खरं तर मला आत्ता घ्यायचं आहे, पण विषय मोठा आहे आणि तितकाच सुंदर आहे. देशातली सगळ्यात मोठी सराफा बाजार आपण ज्याला म्हणू शकतो, आपली मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे बरोबर, आणि झवेरी बाजार भारतातला सगळ्यात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो. तुम्हाला असं वाटेल जळगाव, रतलाम मोठे बाजार आहेत सोन्याचे, अगदी मान्य, प्रसिद्ध बाजारपेठा आहेत, पण त्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठा नाहीत हो. आपल्या देशातला सगळ्यात मोठा सराफा बाजार जर कुठला असेल तर तो झवेरी बाजार. 160 वर्षांहून अधिक जुनी असलेली परंपरा, म्हणजे गेल्याच वर्षी त्यांनी त्या बाजाराचा अमृत महोत्सव साजरा केला असं पण आहे. म्हणजे काय काय ठिकाणी ते सगळं आहे, असं म्हणतात की 1864 प्रसिद्ध व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरुवात केली म्हणून त्याला झवेरी बाजार असं नाव. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाजारात सोनं स्वस्त आहे का, आता तर ते सगळं 916 आणि ते सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे ते स्वस्त मिळतं का किंवा कसं मिळतं हा भाग आता वेगळा झालेला आहे. पण त्यातूनही आपण जे ज्याला आता कर्णावळ म्हणतो, घडणावळ म्हणतो, मेकिंग चार्जेस म्हणतो, तिथे तुम्हाला फरक मिळेल. डिझाईन्स वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कलाकुसरीच्या त्या आहेत, म्हणजे इथे तुम्हाला ना वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतात, खरोखरीच पर्याय आहेत. आणि या बाजारात मोठ्या म्हणजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. हां, जर तुमची खरेदी मोठ्या प्रमाणावर असेल, लग्न समारंभासाठी असेल, तर त्याची किंमत खरोखर कमी होते आणि अगदी कमी वजनाचे सुद्धा दागिने मिळतात बरं का इथे. होय, हां, पण जर तुम्ही म्हणाल की एखाद दुसरा दागिना घेईन आणि करेन, तर मात्र ना तुम्हाला नाही घेतात, नाही म्हणजे तशी सूट तितकीशी नाही मिळणार तिथे, हे पण तितकंच खरं आहे. तर अशा प्रकारचे रसिक हो हे आपले बाजार, आणि आपल्या कार्यक्रमाची वेळसुद्धा संपत येते, त्यामुळे आपल्या या कार्यक्रमातून आता
अनुमती घेण्याची वेळ आलेली आहे. यानंतर हे अतिशय सुंदर असं गीत आपल्यासोबत असेल आणि त्या गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होईल. या गीतानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहात मराठी ठळक बातम्या. त्याच्यानंतर 5:03 हिंदी कार्यक्रम असेल लव यू जिंदगी. आणि आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवर उद्या 5 ते 8 वंदन आणि रेनबो फंडे हे दोन्ही कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत असेल प्रणय. तेव्हा इथेच रसिक हो यानंतरच्या या गीतासह. आज खरंच खूप छान असा प्रतिसाद लाभलेला आहे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून. तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. आणि आत्ता यानंतरच्या या गीतासह इथेच मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. गरज नसेल तर प्रवास करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद आहे. मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले, नंतर ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना भेट देणार आहेत. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते अनेक सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर 521 अंकांनी वधारून 78,285 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची तेजी नोंदवत 24,430 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित। विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन। स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन। आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। मुंबईत पावसाची परिस्थिती पाहता विधानसभेचं

0: कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. तत्पूर्वी मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गिळलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन द्यावं अशी मागणी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष केलं. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत पावलेल्या 6 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या भ्रमणध्वनीवर किंवा 0222220279900 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीनं मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. यांचा मुख्य संपर्क क्रमांक 1077 असा आहे. दरम्यान इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या नदीवर 4 पूल पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलंय. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमीच दुर्लक्षित होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5वा स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक इन 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वन तसंच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन शहा यांनी केलं. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकार समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीनं या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. विदर्भ साहित्य संघानं 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांसाठी वाङ्मय पुरस्काराकरता प्रवेशिका मागवली आहे. कादंबरी, कविता, कथा, समीक्षा, नाट्य, आत्मचरित्र, बालसाहित्य, अनुवाद, कृषी साहित्य, दलित साहित्य आदी प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैदर्भीय पुरस्कारांचं स्वरूप 11,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तर राज्यस्तरीय पुरस्कार

0: पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं आहे. लेखक किंवा प्रकाशकांनी ग्रंथांच्या 2 प्रती परिचय आणि पासपोर्ट फोटोसह 31 ऑगस्टपर्यंत विदर्भ साहित्य संघ सीताबर्डी नागपूर इथं पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलंय. या पुरस्कारांचं वितरण विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी 14 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात VNIT नागपूर इथं शाश्वत ऊर्जा आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहतूक सेफेट 2026 या विषयावर 8 ते 11 जुलै दरम्यान 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. परिषदेचं उद्घाटन 9 जुलै रोजी संध्याकाळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रेमलाल पटेल यांनी दिली. या परिषदेसाठी जगभरातून 1,800 हून अधिक संशोधनपत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 520 संशोधनपत्रांचं सादरीकरण होणार आहे. स्मार्ट ग्रीड्स, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान आणि पॉवर सिस्टम्स स्थिरता आदी या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्व उपविभागांमध्ये 9 ते 2 या वेळेत ग्राहक मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासह वीज बिल आणि मीटर संदर्भातील तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहावं असं आवाहन महावितरणनं केलंय. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे. अमरावती जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचं पुनर्सर्वेक्षण करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अर्थात पॉश कायद्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 189 शासकीय आणि 652 खासगी आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयामार्फत 15 जूनपासून ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून गेल्या शुक्रवारपर्यंत 50 आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा इथं देखील जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपतर्फे सलग 4थ्या वर्षी आयोजित पंढरपूर सायकलवारी उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. यवतमाळमधील शिवतीर्थ इथून निघालेल्या या सायकलवारीचं नागरिकांनी विठ्ठल नामाच्या गजरात स्वागत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू। येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता, 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाता या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या अंकिता आपटे यांच्याकडून।
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वसई, विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे। लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती, त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे। मिसिंग लिंकच्या बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षाविषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय। खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय। हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वर जवळ ढगफुटीचा इशारा दिलाय। यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे। त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा, आठवडी बाजारही बंद असतील। नाशिकसह त्र्यंबक, पेठ, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय। मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात। पुलाला धोका असल्याने मंडणगड, म्हापरळ, गोरेगाव, माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय। पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे। आज झालेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा 1 जवान गंभीर जखमी झालेत। दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत। सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय। बहे, सांगली, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत। जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे।
0: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली। या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता

घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत। देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश। महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण सारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक। आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय। 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता। प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील। ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रभाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील। या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे। प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे। हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे।
1: आज देश की धरती, पश्चिम बंगाल की धरती, अपने एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है। मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे। गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू

0: झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
1: शुद्ध बीज मिलावट बगैर का बीज ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था ये तीनों हमने इसमें की.
0: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय उपचार

यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली. त्यात सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्णमोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आत्तापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळं युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashvani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन.
2: श्रोते हो सुप्रभात. 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. भक्ती संगीतावर आधारित सुरेल अशा वंदन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र प्रणय.

रोजच्या दिवसाची सुरुवात करताना आपल्या मनात कोणता ना कोणता विचार येतो. आपलं आपल्या विचारांवरचं नियंत्रण असं असायला हवं की आजचा जर नवा दिवस आपण सुरू करतोय, तर या नव्या दिवसाची सुरुवात करताना आपल्या मनातल्या विचारामध्ये सुद्धा नवंपण आहे, ताजेपण आहे. त्यामध्ये कालचा कोणताच चिंतेचा जराही सूर नाही आणि उद्याची चिंता नाही. आजची सुरुवात, आजच्या पुरती आजची नवी सुरुवात, मनाला प्रसन्न करणारी सुरुवात.

मंडळी, सध्या तुम्ही मुंबईत आहात किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात, आपण सगळेजण गेले 3-4 दिवस अनुभवतोय धोधो कोसळणारा पाऊस. पाऊस काय करतो? खरं तर पाऊस या निसर्गचक्राचा एक अविभाज्य घटक आहे. पाऊस बऱ्याच गोष्टी करतो, खरं तर सगळ्या आवश्यक त्या आणि या सजीवसृष्टीसाठी उपयुक्त गोष्टीच करतो पाऊस. सगळं धुवून काढतो नाही, पण जर तो मुसळधार कोसळतच राहिला तर न थांबता, विश्रांती न घेता, आपल्याला उसंत लाभू न देता, तर मात्र पावसामुळे इथे गोंधळसुद्धा होऊ शकतो. तर मात्र जे सगळं निसर्गचक्र सुरळीत होण्यासाठी पावसाची आपण वाट पाहत असतो, त्यातल्या अनेक गोष्टी विस्कळीतसुद्धा होतात. आणि हा पाऊस काही दिवसांनी मग शांत झाल्यानंतर मात्र आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा संपूर्ण नवी सुरुवात करतो. मनाचं सुद्धा असंच व्हायला हवं कधी ना कधी. जे काही आधीचं असेल ते सगळ्याच्या सगळं धुवून काढून संपूर्ण नवी सुरुवात सगळ्या आपल्यांसोबत. किंबहुना असं मानलं तर जे सगळे आहेत ते आपलेच आहेत. माऊली म्हटलेच सुद्धा अवघे विश्वाची माझे घरं.

एक मुलगा आपल्या घरामध्येच आपल्या वडिलांना रोज विचारायचा, जगात असे सगळे लोक रागीट का आहेत बरं? आता त्याच्या काही अनुभवांवरून तो विचारत असेल किंवा काही वेगळं, पण रोज विचारायचा. वडिलांनी काय केलं, त्याला आरशासमोर उभं केलं. मुलाने हसून विचारलं, काय झालं ह्याच्यात? तर वडील म्हणतायत, आरशात पहा काय दिसतंय. काय दिसतंय? मी दिसतोय. नाही तसं नाही, तुझ्या चेहऱ्यावर काय दिसतंय? माझ्या चेहऱ्यावर हसू दिसतंय. वडील म्हणाले, जगसुद्धा आरशासारखंच आहे, आपण जसे वागतो तसेच ते आपल्याला परत देते. प्रेम, आदर आणि हसू आपण दिलं तर तेच अनेक पटींनी पुन्हा आपल्याला माघारी मिळतं.

एक कुऱ्हाड रोज चंदनाचं झाड तोडत होती. अर्थात कुऱ्हाड काही स्वतः ते करत नव्हती, पण एक माणूस कुऱ्हाडीने रोज चंदनाचं झाड तोडत होता. तरीही चंदन त्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुगंधच देत होतं. त्याच्या भूमिकेत आणि त्याच्या कृतीत मात्र जराही फरक पडत नव्हता. थोडक्यात काय तर सज्जन माणूस परिस्थिती बदलली तरी आपला स्वभाव बदलत नाही. चांगुलपणा हीच त्याची ओळख असते आणि ती अबाधित असते.